सुप्रभात रसिक श्रोते हो, नमस्कार। एफ एम बँड 101.1 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे गुरुवार। भारतीय सौर भाद्रपद शक्के 1948, दिनांक 3 सप्टेंबर 2026। आता सकाळचे 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारणसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफएम बँड 101.1 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: तेव्हा मुळातच कृत्रिमपणाच्या आहारी न जाता आपलेपणाच्या जाणीवेतून वावरायला हवे. सन्मान आपुलकीच्या भावनेतून व्हायला हवा. केवळ नोंद व्हावी म्हणून जर प्रयत्न कराल, ती नोंद म्हणजे एक नाटकातला प्रवेश आहे, इतकेच नोंदीला महत्व असते. तेव्हा इशारे कळले पाहिजेत. आपण इतराशी वागताना आणि इतर जण आपल्याशी वागताना माणसं पारखून पाहायला हवी. केवळ दार्शनिक बाबीवर भुलून उपयोगाचे नाही. हे एकदा कळले की समाजातल्या कृत्रिमपणाला आपापच पायबंद बसेल आणि आपलेपणाची खऱ्या अर्थाने ओळख होईल. ही ओळखच खऱ्या अर्थाने प्रेरणा देत राहील, प्रोत्साहन देत राहील.
1: आपुलकी, डॉक्टर भगवान आंजनेकर यांचे आत्ताच आपण विचार ऐकलात. चला तर मग, आपल्या जीवनात निर्माण झालेला दुरावा विसंवाद यातून दुरावलेली आपुलकी पुन्हा एकदा आपल्यासारखी करण्यासाठी किंवा नवा समाज सुरुवात करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. खरे तर आपुलकी आणि जिव्हाळा कुणी आपल्याला द्यावा यापेक्षा आपण कुणाला तरी जीव लावावा आणि त्यातून नवी आपुलकी तयार करावी या अपेक्षेसह चिंतन हा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करीत आहोत. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. भल्या पहाटे पाकरांची किलबिल सुरू झाली की भक्ती संगीताची आठवण येतं. घरात दीपधुपाची अगरबत्तीची सुगंध रळायला लागला की भक्ती संगीत आपोआप मनामनातून उसंडून व्हायला लागतं. गायीत गोठ्यामध्ये वासरांचं हंबरणही ईश्वरांची आराधना करण्यासाठी आठवण करून देतं. मंदिर, मस्जिद, चर्च, विहार, गुरुद्वारा आदी ठिकाणी आपण हात जोडून ईश्वराकडे प्रार्थना करत असतो, सुख आणि समृद्धी मागत असतो. चला तर मग वैश्विक कल्याणासाठी ऐकूयात कार्यक्रम भक्ती संगीत. भक्ती संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर ईश्वराची आराधना केल्यानंतर निश्चितपणे ईश्वर भेटतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ईश्वर दिसला हा भक्तीचा एक अतुलनीय मार्ग आहे. चला तर मग आपण ईश्वराप्रती निस्वार्थपणे भक्ती करूयात, ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूयात, सुख आणि समृद्धीच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करूयात. या अपेक्षेसह यानंतर ऐकवित आहोत वाणी जयराम यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत राम कदम यांचं.

असं म्हणतात, भक्तीमध्ये शक्ती आहे, नामस्मरणात समाधान आहे आणि हरिनामात मनाला शांती मिळते. संत परंपरेत भक्ती, नामस्मरण आणि विठ्ठलप्रेमाला अनन्यसाधारण महत्व राहिलं आहे. संत जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीची आठवण करून देणारे अनेक भावपूर्ण गीत आपण नेहमी ऐकत असतोच. आजही संत जनाबाई यांनी रचलेली ही रचना आहे शाकुंतल यांच्या स्वरातील.

आशा भोसले यांच्या स्वरातील ही रचना होती. गदी माडगुळकर यांची, संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत आर्यन पराडकर यांच्या स्वरातील नामदेव लोटणकर यांची रचना, संगीत शांताराम पाबळकर यांचं.

या रचनेबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलात लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, आशा भोसले, वाणी जयराम, शकुंतला, आर्यन पराडकर यांच्या स्वरातील निवडक भक्तिगीतं. भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही. 6:35 झाले आहेत. ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारितांनी सह क्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची. सकाळी 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर, दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 6:55 दिनविशेष आणि 7:00 देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.

सकाळी 7:50 कोलाज भवनांचा अर्थात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकाल. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 8:15 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. 8:40 गझल संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. गीतशिल्प गीतशिल्प या कार्यक्रमात आज आपण ऐकाल जमाए राजा, खतरों के खिलाडी, रखवाला, वक्त की आवाज आणि याद रखेगी दुनिया या चित्रपटातील निवडक गीतं. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकाल. क्रमशः अभिवाचनाचा आज 77 भाग प्रसारित होईल. सकाळी 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात गोदावरीबाई कंसे आणि सहकार्याने गायलेली लोकगीतं आपण ऐकाल. सकाळी 11 प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. आपली आवड. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. दुपारी 1 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

तीस मिनिटांनी शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल किसानवाणी. रात्री 8:15 भारत आणि हाँगकाँग या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान येथे खेळल्या जात असलेल्या महिला एशिया कप टी20 क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सर्व बातमीपत्रं आम्ही नियोजित वेळेवरती सहक्षेपित करणार असून आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल आज रात्री 11:10.

सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 7:00

आपण ऐकाल किसानवाणी. रात्री 8 वाजता भारत आणि हाँगकाँग या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान येथे खेळल्या जात असलेल्या महिला एशिया कप टी20 क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सर्व बातमीपत्र आम्ही नियोजित वेळेवरती सहक्षेपित करणार असून आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल आज रात्री ठीक 11:10. तर ही होती आमची आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे तोच खऱ्या अर्थाने शक्तिशाली आहे. स्वामी विवेकानंद.

0: पावसाची रिमझिम, हिरवळीचा साद. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. 6:40 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय याविषयीची माहिती. मंडळी पीक उत्पादनामध्ये अन्नद्रव्याची पूर्तता ही महत्त्वाची बाब असून त्यासाठी खतांच्या वाढत्या किमतीमुळं मोठा खर्च होतो. त्यामुळं रासायनिक खतांचा वापर काटेकोरपणे आणि कार्यक्षमरित्या वापरल्यास खर्च कमी करणं शक्य होतं. कमी खर्चात पिकांचं उत्पादन वाढवण्यास निश्चितच मदत होते. मंडळी रासायनिक खतांच्या वापरामध्ये या समस्या आपल्याला दिसतात. खत वापरण्यापूर्वी माती परीक्षणाचा अभाव, खतांचा असंतुलित वापर, माती, पीक आणि खतं यामधील समन्वयाचा अभाव, कोरडवाहू शेतीमधील रासायनिक खतांच्या वापराकडे दुर्लक्ष, ओलिताचे अर्थात पाण्याचे व्यवस्थापन, सेंद्रिय खत वापरांचा अभाव, जैविक खत वापरांचा अभाव, पिकं त्यांची योग्य फेरपालट आणि व्यवस्थापन पद्धतीचा अभाव. आपल्या देशामध्ये नत्र आणि स्फुरद या रासायनिक खतांचे उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होतं. पालाश खतांचे देशात उत्पादन होत नाही. त्यामुळं सध्या नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची पूर्तता होण्यासाठी ती परदेशातून अनुक्रमे 15%, 33% आणि 100% अशी आयात आपल्याला करावी लागते. अशा स्थितीत रासायनिक खतांचा वापर अत्यंत काटेकोरपणे आणि पिकांच्या आवश्यकते इतकाच करण्याची गरज आहे. रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अनेक बाबींवर अवलंबून असते. त्यासाठी पिकांचे खताला प्रतिसाद देणारे असे बीजवाण, जमिनीचा प्रकार आणि जमिनीचे गुणधर्म, जमिनीतील ओलावा, सिंचनाच्या सोयी, खतांचा प्रकार, खत देण्याची पद्धत, स्थानिक पर्जन्यमान, झाडांची प्रति हेक्टरी संख्या, पीक मशागत इत्यादी सर्व गोष्टी रासायनिक खतांच्या कार्यक्षमता व्यवस्थापनाचा भाग आहेत. युरिया खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी निंबोळीची पेंड अथवा करंज पेंड युरिया बरोबर 5:1 अर्थात 5 किलो युरिया आणि 1 किलो पेंड मिसळून दिल्यास पेंडीमुळं युरियाच्या अमोनियाची गटाची खनिजीकरण क्रिया मंदावते. पिकाला अमोनिया गट शोषून घेण्यास अधिक काळ संधी मिळते. हीच क्रिया जर दाणेदार युरियाला गंधकाचे आणि निंबोळीच्या अर्काचे आवरण दिलं तर युरियाची कार्यक्षमता अधिक वाढते. मंडळी युरिया हे खत अनेक खताबरोबर मिसळून देता येतं, परंतु मिश्रण तयार करून ठेवता येत नाही कारण युरिया हवेतील आर्द्रता शोषून घेते. युरिया मिसळलेली मिश्र खतं चिकट होऊन देण्यामध्ये अडचणी येतात. मंडळी नत्रयुक्त खतं पेरणीच्या वेळी पाबरीच्या मागे सरत्यानं किंवा पीक उगवल्यानंतर पिकापासून 2.5 सेंटीमीटर अंतरानं पट्टा पद्धतीनं ते जमिनीत मिसळून किंवा पेरून द्यावीत. खतं देताना जमिनीमध्ये ओलावा असावा. युरिया सुपर दाणेदारची गोळी किंवा युरिया ब्रिकेट्स किंवा युरिया DAP ब्रिकेट्स प्रक्रिया केलेल्या खताचा वापर भात पिकामध्ये

0: फायदेशीर आढळला आहे. नत्र, स्फुरद आणि पालाशुक्त खताची गोळीचा वापर करून ऊस पिकास केल्यास खत मात्रेमध्ये 25% बचत होत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. नत्रयुक्त खताचे जमिनीत जलद विघटन होत असल्यामुळं या खताचा अपव्यय होतो. मंडळी, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उपायांमध्ये रासायनिक खतांची नत्रयुक्त रासायनिक खतं कोणती कोणती आहेत याबद्दलची माहिती ऐकलीत. मंडळी, आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे उपाय यावरील उर्वरित माहिती आपण ऐकूयात पुढच्या भागामध्ये.
1: आत्ताच आपण कृषी सल्ला कार्यक्रम ऐकलात. कृषी सल्ला कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता. पण श्रोतेहो जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत. दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो, पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता वळूया बिस्किटांकडे. बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात. म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईन फ्लोअर, साखर आणि डालडा. आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते. हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे. दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील. अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही. कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची कमतरता दिसून येते. खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाई घाईने शाळेत जाताना दूध बिस्किट. लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते. अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळते.

0: आली आहे. आणि ही कशामुळे आढळली तर विटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी. आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो. आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते. ही सवय जर लागली तर मुलांमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी घडून येते. तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे. बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका. सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण विटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे. दूध पौष्टिक आहे पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही. आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा. बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता. कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: बरी सर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरड धान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
2: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं। आपल्याकडे मराठीत त्यांना भरड धान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे, आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत। जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा, आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही। स्थानिक धान्य जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा। त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे। नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते, पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे। अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही, आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे। आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत, इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे। जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातोय। विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत। जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित

0: असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाहीत तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, त्याची खिचडी, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ, म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्याऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलं आहे, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
1: श्रोतेहो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार
2: श्रोतेहो, आता ऐकूया संस्कृत मधून.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावर बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिनविशेष. मंडळी आज गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026. सुविचार: जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. दिनविशेष: श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा जन्मदिन, 1855 त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्र शाहीर शाहीर साबळे यांचा जन्मदिन, 1923 त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध तबलावादक खापरूप माम पर्वतकार यांचा स्मृतिदिन, 1953 त्यांचे निधन झाले. अँडरसन कार्ल डेव्हिड यांचा जन्मदिन, 1905 त्यांचा जन्म झाला. आत्ताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
8: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी, आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको, नांदेड.
6: मोबाईल 94 23 13 87 89.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. ग्रामीण पोलीस ठाणे शिडको नांदेड यांच्याकडून प्राप्त हरवलेल्या व्यक्तीसंबंधी निवेदन ऐकूयात. साधना दत्ता गव्हाणे ही मुलगी दिनांक 28 ऑगस्ट 2026 पासून काळेश्वर नांदेड येथून बेपत्ता आहे. तिचे वर्णन असे: रंग गोरा, उंची 4 फूट 5 इंच, केस काळे, बांधा मजबूत, पोशाख अंगावरती जांभळ्या रंगाचा सलवार सूट, तिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णाची मुलगी कुणाला आढळल्यास अथवा दिसून आल्यास ग्रामीण पोलीस ठाणे शिडको नांदेड यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. ग्रामीण पोलीस ठाणे शिडको नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेले हरवलेल्या व्यक्तीचे निवेदन आत्ताच आपण ऐकलात. ग्रामीण पोलीस ठाणे शिडको नांदेड

जगणू प्राप्त अनोळखी मयत व्यक्ति संबंधी निवेदन। विष्णुपुरी येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटवणी आहे। सदर व्यक्तीचे वर्णन: बांधा मध्यम, उंची 5 फूट 9 इंच, वर्ण सावळा, वय अंदाजे 60 वर्ष, अंगात निळ्या रंगाचा दवाखान्याचा शर्ट आणि पॅन्ट आहे, केस काळे पांढरे, दाढी वाढलेली आहे, त्याच्या छातीवरती तीळ आहे। अशा वर्णांची व्यक्ती कोणाच्या सानिध्यातील असेल अथवा नातेवाईक असेल त्यांनी त्वरित ग्रामीण पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा। ग्रामीण पोलीस ठाणे शिरको नांदेड यांच्याकडून अनोळखी व्यक्ती मयत झाल्यासंबंधीचं निवेदन आत्ताच आपण ऐकलात।

मी प्रथम भारतीय आहे, अंतिमताही भारतीयच आहे। ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात असायलाच हवी। आपल्या देशाप्रती निष्ठा, एकता, एकात्मता असायला हवी। जोपर्यंत आपण आपल्या राष्ट्रावरती प्रेम करत नाही, तोपर्यंत आपण स्वतःवरही प्रेम करत नाही। चला तर मग राष्ट्रावरती प्रेम करूयात, स्वतःवरती, विकासावरती प्रेम करूयात। सकाळचे 7 वाजले आहेत, देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातील आनंदबक्षी यांची रचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची।

आत्ताच आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM बँड 101.1 MHz. आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07:20 झाले आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याची सूचना. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचं शिष्टमंडळ आज आंतरवाली सराटी इथं शासन निर्णय घेऊन जाणार. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातले 2 प्राचार्य आणि 2 प्राध्यापकांना राज्य शासनाचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शुभारंभ करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं फक्त संकलन न करता तिचा लोकहितासाठी उपयोग व्हावा, तसंच या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं कार्यरत राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरील महत्वाची माहिती एकत्र करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे. तसंच एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा तसंच बीड पुणे आणि बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बीड पुणे आणि नियोजित बीड मुंबई ही फक्त रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी ठरणार आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्तीसाठी नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप झाला. गांधी यांनी काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांच्या कुटुंबियांशी संवाद तसंच जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांशी संवाद साधला. संघटन विस्तार आणि काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या

0: एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं, तसंच संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी, असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतल्या बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. 1997 पासून निवडणूक आयोगानं शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक निवडणुकांबाबत घेतलेली भूमिका, तसंच 1999 आणि 2018 पक्षघटनेतले मूलभूत फरक कौल यांनी निदर्शनास आणून दिले. 2018 बदलांमुळे पक्षप्रमुखांकडे मोठ्या प्रमाणावर अधिकार केंद्रित झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या संदर्भात पुढची सुनावणी येत्या 15 सप्टेंबरला होणार आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजेभोसले यांच्या पीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं, मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही स्पष्ट केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी निर्णायक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा बनवून त्यांनी वाचून दाखवला आणि त्यावर तातडीनं अंमलबजावणी करण्याचं सांगितल्यावर जरांगे यांनी लाड यांच्या हस्ते पाणी पिलं, मात्र उपोषण अद्याप सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. पूर्ण मसुदा आणि जात प्रमाणपत्र वाटपाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात झाल्यावर ते उपोषण सोडणार आहेत. आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय घेऊन जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर जरूर फाटा इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. लातूर इथंही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि जातवैधता प्रमाणपत्राच्या विविध मागण्यांसाठी 4 जणांनी सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं. आज लातूर जिल्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक घेऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यभरात 1000 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते काल बोलत होते. राज्यातल्या 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी आज इस्रायलला रवाना होत आहे. या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह महाराष्ट्राचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं आवाहन लोढा यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन क्षेत्राला नव्यानं चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, स्वच्छता, पर्यटन स्थळांची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी तसंच शाश्वत पर्यटन व्यवस्थापन यावर भर देणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी म्हटलं आहे. पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यासाठी प्रशासन, पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध भागधारक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे तसंच समन्वयानं काम करण्याचं आवाहन गौडा यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातले 2 प्राचार्य आणि 2 प्राध्यापकांना

0: राज्य शासनाचा डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्राणीशास्त्र विभागातले प्राध्यापक डॉ गुलाब खेडकर यांची तर प्राचार्य संवर्गातून कन्नडच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय भोसले यांची निवड झाली आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी संगणकशास्त्र विभागातले वरिष्ठ प्राध्यापक डॉ भारती गवळी यांची तर प्राचार्य संवर्गातून परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भारत खंदारे यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. येत्या शनिवारी शिक्षक दिनी पुण्यात समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर आणि तालुक्यातल्या अवैध सावकारी विरोधात सहकार विभागानं काल 5 ठिकाणी धाडी टाकून धडती घेतली. या कारवाईत आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज, कागदपत्रे, रोकड, खाती, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थावर मालमत्तेचे खरेदी खत तसंच इसार चिठ्ठ्या आढळून आल्या. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. धाराशिव शहरात प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या पथकानं कारवाई करत अंदाजे 10 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईत 10 दुकानं तसंच छोट्या हातगाडीवाल्यांना एकूण 15,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हवामान विभागानं आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याची सूचना. आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 MHz. आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी 2 दा तपासून पहा.
3: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. रसिक श्रोती हो, आमचं प्रसारण आपण आपल्या न्यूज ऑन AIR या डिजिटल ॲपवरही ऐकू शकता. अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊनही आपण हा ॲप डाउनलोड करू शकता. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आता आपण हवं तिथं हवं तेव्हा ऐकू शकता. त्यासाठी आत्ताच डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हे डिजिटल ॲप.

संवाद मानवी मनाला जोडून ठेवणारा एक नवा सेतू. संवाद एकमेकात दुरावा निर्माण झाल्यानंतरही एकमेकांशी नाते अगदी अधिक घट्ट करण्यासाठीचा नवा सेतू. संवाद आपल्या मनात जे जे काही निर्माण होतं त्याचा मार्ग शोधून देणारा एक सक्षम उत्तर. चला तर मग संवादाकडे वळूयात. अलीकडच्या काळात आपण एकाकी जीवन जगण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त होत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा प्रवास करत असताना आपण आपल्या बाजूला बसलेल्या एखाद्या प्रवाशाशी बोलत नाही, किंबहुना आपण आपल्या मोबाईलमध्ये चॅटिंगवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, ट्विटरवर अथवा सोशल माध्यमांवरती स्वतःला व्यस्त करत असतो. यातून संवाद होत नाही, विसंवाद होतो, माणूस एकाकी होतो. बऱ्याचदा आपण आपल्या कुटुंबात आपल्या नातेवाईकांशीही व्यवस्थितरित्या बोलत नाही, त्यामुळे संवादाचा गळा घोटला जातो काय अशी परिस्थिती निर्माण होते. चला तर मग पुन्हा एकदा आपण आपला संवाद सुरू करूयात. आपल्या नात्यांना अधिक घट्ट, समृद्ध आणि बलशाली करण्याचाही प्रयत्न करूयात, कारण संवादातून निर्माण होतो एक आपुलकीचा नवा झरा. संवादातून निर्माण होत असतात एक जिव्हाळ्याची नाती, प्रेमाची.

अनेक वेळा आपण चुकीच्या गैरसमजातून अनेकांशी आपले संवाद बंद करतो, त्यांच्याशी बोलणं टाळतो, किंबहुना त्यांची तोंड बघणेही आपण नाकारत असतो. खरं तर हा गैरसमज दूर करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हवा असतो तो आपल्या मनातून संवाद. चला तर मग एकमेकांशी संवाद करूया, निर्माण झालेले गैरसमज दूर करून पुन्हा एकदा आपली जिव्हाळ्याची नाती घट्ट करूयात. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण, FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

जी यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या चौथ्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, उपलब्ध पाणी पुरेसं असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते स्वच्छ आणि गुणवत्तापूर्वक असणंही महत्त्वाचं आहे. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जलप्रदूषणाचं आव्हान अधिक गंभीर होत आहे. जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करताना जलगुणवत्तेचं संरक्षण कसं केलं जातं, जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणती नियामक भूमिका बजावली जाते आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व कशा प्रकारे लागू होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: मॅम, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर हक्कदारीचं किती महत्त्व आहे?
2: हक्कदारीचं महत्त्व, कारण शेतकरी आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून बघत असतो, पण बेसिकली त्याला वॉटर युजर असोसिएशनच्या मार्फत त्याला बघितलं गेलं पाहिजे असं इरिगेशन ॲक्ट 1976 आलेला आहे आणि नवीन जो ॲक्ट आला होता 2005 सोबतच MWRRA आला होता, तो MMISF ॲक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम्स बाय फार्मर्स, म्हणजे फार्मर्सनी फार्मर्ससाठी पाणी वापरण्याची पद्धती आहे ती आहे वॉटर युजर असोसिएशन मार्फत. वॉटर युजर म्हणजे जो शेतकरी असतो तो विविध विभागातील असतो आणि त्याची कृषी पद्धती त्यांनी लागू केलेली असते. तिथे आसपास आपल्याकडे जर महाराष्ट्रात पाहिलं तर 7 प्रकारची मुख्य पिके घेतली जातात, ते म्हणजे गहू, तांदूळ, तेलबिया, नंतर मग चना डाळ, नंतर ऊस, कापूस, हे 7 मुख्य म्हणजे 60% पोर्शन यांचं आहे. तर या प्रत्येक प्रोडक्टची जी वॉटर सायकल आहे ती डिफरंट असते आणि एरिया वाईज जर तुम्ही पाहिलं तर विदर्भामधले सगळे जे प्रोड्यूस असतात ते सारखे असतात आसपास प्रत्येक शेतामधले, तर त्यांची रिक्वायरमेंट पण आसपास सारखी असते. तर आता याचं नियोजन ते शेतकरी जास्तीत चांगल्या पद्धतीने

0: करू शकतात. म्हणून ही पद्धती तुम्हाला पाणी हवंय तर तुम्हीच करावी म्हणून वॉटर युजर असोसिएशन हे फॉर्म केल्या जातं आणि हे MMISF ॲक्टद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. ही पद्धती फक्त आपण दुसऱ्या देशांकडनं शिकलेलो आहोत. आपल्याकडे काय होतं की फ्रॅगमेंटेशन खूप आहे, म्हणजे लँड होल्डिंग जी आहेत ना लोकांची ती 1 एकर 2 एकर 5 एकर अशामध्ये जास्ती आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं सलग पिकं दिसत नाही, प्रत्येक शेतामध्ये 2 ते 3 प्रोड्यूस दिसतात अशा प्रकारे. तर याचा फायदा सगळ्यात जास्ती जो होत असतो तो इरिगेशनसाठीच, आणि इरिगेशनसाठीच हे एंटायटलमेंट आलेलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडते. कारण शेतकरी आता त्याच्या त्याला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करू शकतो की त्याला कुठल्या रोटेशनमध्ये पाणी हवं आहे, म्हणजे उन्हाळ्यात किती हवे आहे, त्याला रबीमध्ये किती हवे आहे, खरीपमध्ये किती हवं आहे, तर हे त्याचं तो नियोजन करू शकतो. सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी देखील होत असते. ज्यावेळेस तो पूर्ण सेक्टर शेतकऱ्यांनीच चालवलेला असतो त्यामुळे पाण्याची चोरीसुद्धा तिथे थांबली जाते. नंतर पाण्याचं जे आपण टॅरिफ असतं ते टॅरिफसुद्धा देण्यामध्ये त्यांना आता काही प्रश्न नसतो, कारण आता त्या प्रत्येकाला म्हणजे टेलेंटच्या शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळेल याची सोय या मार्फत केलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांचीच असते. त्यात त्यांची गव्हर्निंग बॉडी असते आणि गव्हर्निंग बॉडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे. कारण या वॉटर युजर असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कंपल्शन आहे की महिलेला सुद्धा ती कमिटीमध्ये असायला हवी. म्हणून सर्वतोपरी जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर इरिगेशन इफेक्टिव्हली व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये वॉटर युजर असोसिएशन ही स्थापन केली पाहिजे आणि त्याचं नियोजन स्वतः केलेलं पाहिजे.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाचा राजा आहे किंवा कणा आपण म्हणतो, तर तिथेही किती छान पद्धतीने ही जबाबदारी किंवा प्राधिकरण आपली पार पाडत आहे. मॅडम, याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की सिंचन किंवा बिगर सिंचन वापरासाठी नव्याने निकष काही सुधारित केलेले आहेत तर त्यांचं महत्त्व काय आहे?
0: जसं 2007 आपण पहिल्यांदा निकष काढले होते एंटायटलमेंट इश्युअन्सचे, त्याला 2015 रिवाईज केलं होतं इरिगेशन करिता आणि 2017 केले होते नॉन इरिगेशन. नॉन इरिगेशन म्हणजे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रीयलचे. त्याला आता 2025 आपण इरिगेशनचे पुन्हा रिवाईज केले आणि आता जुलै 2026 मी नॉन इरिगेशनचे निकष जे आहे सुधारित केले. आता ते याकरता केले कारण 2005 आपला ऍक्ट आला, 2011 तो रिवाईज झाला, 2016 रिवाईज झाला. टाइम टू टाइम वेगवेगळे आपले GRs आलेत, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आलेत. त्याच्यानंतर आपल्या पाण्याचे टॅरिफ जे आहेत ते पण 4 टॅरिफ आले, 2011 आले, 2018, 2022 आणि आता 2026 आले. तर जसजसं या प्रत्येक याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं तसतसे नवनवीन संकल्पना आणि निकष त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. त्याला अपडेट करणं एंटायटलमेंटमध्ये फार गरजेचं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, आज नवीन टेक्नॉलॉजीज आलेली आहे. आजपर्यंत आपण वॉटर ऑडिट करतच नव्हतो, म्हणजे ती जरी कंपल्सरी असलं तरी वॉटर ऑडिट वॉटर बजेटिंग होत नव्हतं, मग ते कंपल्शन करणं. आज आपण जे पाण्याची क्वालिटी चेक करण्याचे जे ऑर्डर्स आता पास केले आहे पण त्याच्याशी रिलेटेड त्यांना सक्षमीकरणाचे जे निकष त्या एंटायटलमेंटमध्ये यायला हवे ते कुठेतरी टाकलेले नव्हते कारण ते आधी आलेले नव्हते. तर या सगळ्या अपडेशन होणं पण त्याच्यामध्ये फार गरजेचं होतं. आपल्याकडे फिजोमीटर हे जे होतं हे ग्राउंड वॉटरसाठी आहे. आता आपण सगळीकडे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी STP लावत आहोत. मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्यांना सुद्धा STP लावणं बंधनकारक आहे. आता सुरुवातीला ते तसं नव्हतं, मग आता त्याचे निकष कसे असतील तर ते आधीच्या निकषांमध्ये नव्हतं, तर त्याला इन्क्ल्यूड करून आत्ताचे जे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपण त्या निकषामध्ये इन्क्ल्यूड केलेलं ते आपण याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले असतं. तर म्हणून हे अतिशय महत्त्वाचे असतं की सध्याच्या तारखेला जे तुम्हाला निकष लागलेले आहेत ते तुम्ही कन्सॉलिडेटेडली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकता.
1: म्हणजे प्रत्येक वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी होत आहे. अगदीच. आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे

0: पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
1: पाणी वापर संस्था MMISF ऍक्ट द्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे. 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाणीच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं? तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते. दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचा कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तो ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपलं जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्याऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि 10 पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे जी आपण फक्त महाराष्ट्रातनंच सुरू केली आणि बाकी कुठे देशात चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना ॲक्च्युली आज मला नाही.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण जल गुणवत्ता, जल प्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्त्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: तर डॉक्टर, गेल्या दोन भागांमध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्मांनी होणारे उपचार याविषयीची माहिती देत होतात. पंचकर्मामध्ये बस्ती, वमन, विरेचन, नस्य असे वेगवेगळे प्रकार येत असतात, तर त्याविषयीच आता आम्हाला अजून काही जाणून घ्यायला आवडेल.
3: गेले आपण तीन भाग, म्हणजे पहिल्या भागात बस्ती, दुसऱ्या भागात वमन, तिसऱ्या भागात विरेचन असं बघतोय. आता चौथा भाग म्हणजे पंचकर्माचं बोलतोय म्हणून तर नस्याबद्दल बोलूयात. नस्य म्हणजे काय? तर साधं सरळ समजायच्या भाषेत सांगायचं तर नाकात थेंब टाकणं कशाचेही औषधाचे. औषधी सिद्ध दूध, औषधी सिद्ध तूप, औषध सिद्ध तेल, ऊसाचा रस, दुर्वांचा रस, औषधांचे स्वरस, औषधांचे काळे, वेगवेगळ्या औषध सिद्ध स्वरूपात असू देत, स्वरस स्वरूपात असू देत, काढ्या स्वरूपात असू देत, नाकात टाकणं म्हणजे नस्य. मग ते का केलं जातं? खरं तर काय आहे, उर्ध्व मूळ अधक काय. वनस्पती कशी असते? वृक्ष वरती असतो, मूळ जमिनी खाली आहे. माणसाचं मात्र नेमकं उलट आहे. माणसाचं मूळ जे आहे ते वरती आहे आणि बाकी शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्याचं डोकं हे शरीराचं मूळ आहे. त्यामुळं जसं आपण म्हणतो वनस्पतीला खत पाणी घालतो मुळाला, तसं शरीराचं पोषण होण्यासाठी, शरीराची वाढ चांगली होण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी नस्य आयुर्वेदानं सांगून ठेवले. ते वेगवेगळ्या लोकांसाठी, म्हणजे आजारी लोकांसाठी नस्य आहे, ज्यांना विकार उत्पन्न होतात त्यांच्यासाठी नस्य आहे. नस्याचे वेगवेगळे काळ सांगून ठेवले, तर अगदी झोपेतनं उठल्यापासून, शौचाला जाऊन आल्यानंतर, मलमूत्राचं विसर्जन झाल्यानंतर, दंतमंजन झाल्यानंतर, जेवल्यानंतर, अपानवायूचं निसरण झाल्यानंतर, दुपारची झोप जर कोण घेत असेल तर ते घेऊन उठल्यानंतर, असे म्हणजे बरेच काळ नस्य त्याचे सांगून ठेवलेले आहेत. तर हे नस्य म्हणजे काय? शरीराचं पोषण करण्याची कन्सेप्ट. थोडक्यात तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड सर्जरी कुठली असेल तर ब्रेन सर्जरी. तिथं कोणतंही औषध डायरेक्ट पोचत नाही. आयुर्वेदात मात्र नस्य ही एकमेव गोष्ट आहे, नस्य ही एकमेव प्रोसेस अशी आहे ज्याच्यामुळं आपल्याला जे औषध मेंदूपर्यंत डायरेक्ट पोचवायचं आहे ते आपल्याला पोचवता येऊ शकतं. खरं तर हे नस्य, हे जसं मी सांगतोय, सार्वधिक विकारांमध्ये उपयोगी येतं. म्हणजे ह्याच्यातही प्रकार असतात. म्हणजे ह्याच्यात जसं मी तुम्हाला आपण काही भाग बघतोय की वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, तसं नस्यांमध्येही प्रकार सांगून ठेवलेत. एकाला ब्रहण म्हणजे बळ देणारं, म्हणजे एखाद्या अवयवातलं वातक वाढून बळक्षय झाला असेल तर बळ वाढवण्यासाठी आणि इतरही त्याचे प्रकार सांगता येतील.
2: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99, 98225

0: 1691.
1: हे जसं एखाद्या अवयवाचं बळ वाढवण्यासाठी, मेंदूचं बळ वाढवण्यासाठी बलक्षय झाला असेल, इंद्रियांची क्षमता कमी झाली असेल, तर ती ताकद वाढवण्यासाठी जसं नस्य आहे, तसे दोष काढून टाकण्यासाठी सुद्धा विरेचन नस्यासारखा प्रकार आहे. म्हणजे त्यात शिंका येतात, त्यातनं दोषांचं वहन होतं. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा, मी तुम्ही इतके वर्ष प्रेक्षक ऐकत असाल, अंजन म्हणून एक प्रोसेस मी सांगतो, डोळ्यात घालायचं अंजन ना, आणि त्या स्पेसिफिक आपण बऱ्याचदा अच्युतन सांगतो एरंड तेलाचं, यानं काय होतं, डोळ्यात टाकलं की इरिटेशन होतं, डोळ्यातले दोष वाहून जातात, किंवा पोट साफ होण्यासाठी आपण औषध घेतो, त्या पद्धतीने अंजनं काम करायला लागतात. तसं हे दोष आहेत, म्हणजे विरेचन नसल्याचा प्रकार आहे. काही औषधं अशा पद्धतीनं टाकली जातात नाकात की जे दोष साठलेले आहेत ते नाकावटी नासास्राव होऊन ते बाहेर पडतात आणि विकार शांती व्हायला लागते. खरं तर ह्या गोष्टींचा फायदा नेमका कशासाठी होतो हे बृहन आणि विरेचन असं ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी बृहन म्हणजे एखाद्या विकार क्षयात्मक असेल, म्हणजे झिजेच्या स्वरूपात असेल, आणि दुसरा एक दोष संचय होऊन विकार उत्पन्न झाले असतील तर, म्हणजे आता समजवायच्या भाषेत झालं तर म्हातारपणामुळं येणारी, म्हणजे जसं आपण म्हणतो की ऐकायला कमी येत आहे म्हातारपणामुळं, दिसायला कमी येत आहे, किंवा विस्मृती व्हायला लागते, हे क्षयात्मक झालं. आणि बऱ्याच वेळेला जसं मी मागच्या भागात सांगितलं की रक्तपित्त आहे, आणि अशा वेळेला रक्तात पित्ताचा उद्रेक झाला असेल तर अशा वेळेला आपल्याला ते कुठून तरी काढून टाकायचं आहे. तिथं साठलेला भाग आहे ना, साठलेले दोष आहे ते काढून टाकायचे, त्यासाठी विरेचन म्हणजे ते काढून टाकायची प्रोसेस. ह्या पद्धतीनं नस्याचा विचार करता येतो. नस्य ही एकमेव गोष्ट अशी आहे म्हणजे आयुर्वेदातली की ज्याचा फायदा आपल्याला ऑप्टिक नर्वाने पडद्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो.
0: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999.
1: तर ह्या नस्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की ऑप्टिक ॲट्रोपी म्हणून एक विकार आहे. बऱ्याच वेळेला पित्तामुळं नसांना सूज येते, वातामुळं नसांना सूज येते, जडलेल्या कफामुळं पर्यंत मागच्या नसांना सूज येते, आणि ती सूज वारंवार अपडाऊन होऊन नंतर ते नसा सुकायला लागतात. काचबिंदू नावाचा विकार आहे ज्याच्यामध्ये डोळ्यावरती प्रेशर येतं आणि मग प्रेशर येऊन नसांवरती प्रेशर येतं, नसा सुजतात, सुकतात आणि परत ती सुकायला लागते, त्याला म्हणतात ऑप्टिक ॲट्रोपी. तसेच मेंदूच्या काही विकारांमध्ये किंवा मेंदूमधलं प्रेशर वाढलं तर त्याचा परिणाम नसांवरती येऊन नसा सुजतात, सुकतात आणि ऑप्टिक ॲट्रोपी येते. रेटिनाइटिस पिगमेंटोझा म्हणजे रातांदळेपणाच्या काही पेशंटमध्ये पडदा आधी खराब होतो, नंतर नसा सुकायला लागतात आणि त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात. ह्या सगळ्या केसेसमध्ये नसांपर्यंत कोणतंही औषध इन्स्टंट पोचत नाही किंवा ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा त्याला मर्यादा यायला लागते, तर ही मर्यादा नस्यानं आपल्याला सोडवता येते किंवा घालवता येते. नस्य हे डायरेक्ट ऑप्टिक नर्ववरती काम करणार आहे, हे नस्य हे डायरेक्ट मेंदूवरती काम करणार आहे. बऱ्याच वेळेला मेंदूवरती वाताचा परिणाम होऊन मेंदूच्या आणि पर्यायानं ऑप्टिक नर्वची झीज व्हायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला हे नाकातले ड्रॉप टाकले, नस्य केलं तर त्याचा फायदा ही जी झीज आहे हे थांबवण्यासाठी होते, नसांची झीज थांबते, मेंदूची झीज थांबते आणि आपल्याला तो विकार बळावून जे अंधत्व कायमचं येतं हे घालवता येतं. ह्याच्यासोबत ज्या वेळेला पोटातले विकार असतील किंवा बऱ्याच वेळेला बायकांना पाळीच्या संबंधित तक्रारी असतील, बीजगणितीशी संबंधित तक्रारी असतील, मानसिक विकाराशी संबंधित काही गोष्टी असतील, तर अशा विकारांमध्येही आपल्याला नस्याची मदत घेता येऊ शकते. नस्य हे जसं मी सांगितलं क्षयात्मक आहे का दोष वाढून झालेला आहे त्यानुसार औषध कोणतं, नस्याचा कोणता प्रकार हे ठरवावं लागतं. त्यामुळं योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही जर निदान करून घेतलं तर आपल्याला वमन, विरेचन, बस्तीचे दोन प्रकार, नस्य ह्या पद्धतीचा, ह्या पंचकर्माचा वापर करून शारीरिक दोषां किंवा शारीरिक विकारांचा परिणामस्वरूप येणारे नेत्रविकार असतील किंवा फक्त डोळ्यांचेच विकार असतील तर ह्या पंचकर्माच्या माध्यमातून दोष कमी करून आपल्याला ते कायमस्वरूपी घालवता येऊ शकतील. फक्त एवढंच आहे, योग्य वेळी ते करणं गरजेचं आहे. ते वैद्यांनी ठरवायला पाहिजे, वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
0: तर डॉक्टर, गेल्या चार भागांमध्ये आपण डोळ्यांच्या विकारांवर पंचकर्माचा

0: चा उपयोग होऊ शकतो आणि त्याचे उपचार नेमके काय आहेत याची खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261 99, 9825261 99.
2: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. श्री विश्व वल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:50 आणि 30 सेकंद झाले आहेत. रसिक श्रोते हो, मानवी मन हे वेगवेगळ्या भावनांनी जोडलेले असतं. अर्थात आपल्या मनाच्या इंद्रधनुष्यावर वेगवेगळे रंग जोडलेले असतात, ज्यातून निर्माण होतात आपल्या अतिमनातील भावना. याच भावनांचा शब्दरूपी संगीतमय कार्यक्रम ऐकवित आहोत भावधारा. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरातील नादो महानोर यांचं भावगीत, संगीत हर्षित अभिजित यांचं.

0: गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
5: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी, आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ, सिडको, नांदेड.
3: मोबाईल 94 23 13 87 89. Oh, oh, oh.

भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात श्रेया घोषाल यांच्या स्वरातील भावगीत आणि संगीत मिलिंद जोशी यांचं. याबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलात वैशाली सामंत यांच्या स्वरातील अल्बम गीत. गीत आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. यानंतर ऐकत आहोत देवकी पंडित यांच्या स्वरातील सौमित्र यांचं भावगीत, संगीत अशोक पत्की यांचं.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
2: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड, पाण्याच्या टाकी जवळ सिडको, नांदेड.
2: मोबाईल 94 23 13 87 89.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलात अशोक खोसला यांच्या स्वरातील जफर गोरखपुरी यांची गझल. संगीत होतं अशोक खोसला यांचं. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM बँड 101.1 MHz. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 8:30 आकाशवाणी पुणे केंद्राचं राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. भारत आणि बेल्जियम दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्या दरम्यान आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. बेल्जियमचे पंतप्रधान भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर काल रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्याबरोबर बेल्जियमचे संरक्षण मंत्री थिओ फ्रँकेन उपस्थित असतील. भारतीय उद्योग महासंघाच्या भारत युरोपियन संघटना मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात ते आपले विचार मांडतील. भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने तसंच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण तसंच अक्षय ऊर्जा यांसारख्या परस्पर हितांच्या क्षेत्रामधील सहकार्य पुढे नेण्यासाठी यावेळी दोनही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. लोकसंख्या वाढ आणि भविष्यातील पाण्याची गरज यांसारख्या वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल. या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे. महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील एकंदर 10 लाख पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर NB सिंग यांनी केलं आहे. सरकारच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलनविषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून A अशी केली आहे.

रेटिंगमधील ही सुधारणा भारताची भक्कम आर्थिक वाढ विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्टपर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली. पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जूनपासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरू केली होती. रशियाने युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 अलास्का इथं भेट झाली होती. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी डीएनए नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे. भारताकडून आपत्कालीन साहित्याची 5वी खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 च्या सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. EOS-05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष V.नारायणन यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 वर्षांपासून असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मंत्री आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200.

0: 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200, भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत ये हरिहरन आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांची गझल संगीत राजू शिंगे यांचं.

गझल संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत जगजित सिंग यांच्या स्वरातील कुंवर मोहनदीर सिंग बेदी यांची गझल संगीत घनश्याम वासवानी यांचं.

याबरोबरच आजचा गझल संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. गझल संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ट्यून केलंय आकाशवाणी नांदेड केंद्र एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. यानंतर ठीक 9 वाजता राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम

ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. गीतशिल्प कार्यक्रमात मी राम तरटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रेम आडीच अक्षरांचा शब्द, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवा दरमळ निर्माण करणारा, हव्या हव्याच्या नात्यानं आपुलकीच्या धाग्यात बांधणारा.

प्रेम म्हणजे फक्त कुणाच्या जवळ असणं नाही तर दूर असताना त्या व्यक्तीची सतत जाणवत राहणारी ओढ असते. प्रेम म्हणजे तिच्या एका शब्दाने चेहऱ्यावर उमटणारा हसू, तिच्या शांततेतही मनाला ऐकू येणारे हाक आणि काहीही न बोलता डोळ्यातून व्यक्त होणारी भावना. प्रेमात अपेक्षा आणि जपणूक अधिक असते. समोरची व्यक्ती आनंदी असेल तर आपणही नकळत आनंदी होतो आणि तिच्या डोळ्यात दुःख दिसलं की मनाला वेदना होतात. खरं प्रेम मिळवण्यापेक्षा निस्वार्थपणे जपण्यात अधिक सुंदर असतं दिसतं, कारण प्रेमाचं खरं सौंदर्य तू माझी आहेस यात नसतं तर तू जिथे असेल जशी असेल जसा असेल तसा सुखी राहावा हीच भावना म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेम होय. जेव्हा प्रेम फुलायला लागतं तेव्हा भरपावसातही भावनेची आग लागल्याचा भास व्हायला लागतो, कारण प्रेम ही एक सुंदर भावना असते. खतरों के खिलाडी चित्रपटातील हे गीत आहे. मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत आनंद मिलिंद यांचं.

गीतशिल्प हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही. रसिक श्रोतेहो, कधी कधी प्रेमाला शब्दांची गरज नसते, फक्त एक नजर, एक हसू आणि मनात उमटलेली अनामिक हुरमूर एवढंच पुरेसं असतं. कुणीतरी आयुष्यात येतं आणि नकळत आपलं जगच बदलून जातं. त्याच्या आठवणी मनात कायम असतात, त्याच्या आठवणीने मन हसतं, त्याच्या अनुपस्थित डोळे नकळत ओलावतात आणि मग मन स्वतःलाच एक प्रश्न विचारतं, ही नेमकी कोणती भावना आहे? कदाचित यालाच प्रेम म्हणत असावं, जिथे शब्द अपुरे पडतात पण हृदय मात्र सगळं काही सांगून जातं. अशाच एका नाजूक, हळव्या आणि मनाला अलगद स्पर्शून जाणाऱ्या प्रेम भावनेची आठवण करून देणारं हे सुंदरसं गीत आहे रखवाला चित्रपटातलं. मोहम्मद आजीज आणि साधना सरगम यांच्या स्वरातील समीर यांचं गीत, संगीत आनंद मिलिंदे यांचं.

डोळ्यांना डोळे भिडल्यानंतर ज्या भावना निर्माण होतात त्या भावना खरं तर शब्दात मांडणे किंवा सांगणं कठीणच असतं, कारण त्या बोलक्या भावनांतनं प्रेम व्यक्त होतं, आपुलकी जिव्हाळा आणि मायेचा पाझर निर्माण होतो. कधी कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. एक नजर, एक स्पर्श आणि मनात उठलेली एक अनामिक धडधड एवढंच पुरेसं असतं. जवळ असूनही मनाला सतत भेटीची ओढ लागलेली असते आणि दूर असताना प्रत्येक क्षण तिच्या आठवणींनी भरून जातो. मनात एक हळवी हुरहुर, हृदयात एक अनामिक आतुरता, डोळ्यात तिच्या येण्याची प्रतीक्षा आणि प्रत्येक धडधडीत तिच्या भेटीची आस असते. प्रेमात हीच तर गमत असते. भेट झाली तरी मन भरत नाही आणि भेटीची वेळ ठरलेली नसली की मनाला चैन पडत नाही. अंतर कितीही असो, मनात मात्र सतत तिच्यापर्यंत पोहोचत असतं आणि हृदय हळूच विचारत राहतं, तूही माझ्यासारखीच्या भेटीसाठी अतुर असेल ना. दोन हृदय एकच भावना, दोघांच्या मनात प्रेमाची तीच हुरहुर, भेटीची तीच ओढ, एकमेकांना पाहण्याची तीच आतुरता आणि मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक सुंदर प्रतीक्षा. याच नाजूक हळव्या आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या प्रेमाच्या आतुरतेला आणि भेटीच्या ओढीला सुंदर अशी सुरांची साथ देणारं गीत आहे वक्त की आवाज चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या सुमधुर स्वरातील इंदिवर यांच्या लेखणीतून साकारलेलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

काही माणसं आयुष्यात येतात आणि मग प्रश्न पडतो देवानं ह्या व्यक्तीला आपल्या जीवनात का पाठवलं असेल. तिच्या चेहऱ्यावरचं ती निरागस हास्य, डोळ्यातली ती हळवी चमक, बोलण्यातला तो गोडवा आणि त्याच्या सहवासात मिळणारा मनाला सुखावणारा आनंद आणि शांतता, हे सगळं इतकं खास आहे की कधी कधी वाटतं तिला निवडताना किंवा घडवताना देवानं स्वतःच्या सगळ्या सुंदर भावना त्यात ओतल्या असतील. कदाचित कुणाच तरी आयुष्य सुंदर व्हावं, कुणाच तरी मनाला प्रेम मिळावं म्हणून आणि कुणाच तरी जगण्यात कायमची एक सुंदर आठवण राहावी म्हणून देवानं तिला किंवा त्याला एकमेकांच्या आयुष्यात पाठवलं असावं. कारण प्रेमाला शब्दांची गरज नसते. कधी कधी एखादी व्यक्तीच त्यांचं सर्वात सुंदर उत्तर असतं आणि अशीच एका सुंदर व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे हळवं पण रोमॅन्टिक गीत आहे. याद रखी की दुनिया चित्रपटातील मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या स्वरातील समीर यांचं, संगीत आनंद मिलिंदी यांचं.

0: एकमेकांच्या आयुष्यात आपलं प्रेम कायम असंच असावं यासाठी ईश्वरानंच आपल्याला जोडीत पाठवले किंवा आपला जोडीदार दिला असं आपण म्हणतो. चला तर मग आपलं प्रेम कायम जपूया, एकमेकाला समजून घेऊन सुखी संसारासाठी प्रयत्न करूयात. या अपेक्षेसह आजचा गीतशिल्प हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. गीतशिल्प हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचनाचा आज 77वा भाग प्रसारित करीत आहोत.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी.

0: ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: आता ललितची आणि तिची थोडी दोस्तीही झाली होती. आता तिचं हे विरूप मैथिलीला सुन्न नव्हतं करत. ती आल्यावर त्या पोरीला होणारा आनंद, मैथिलीच्या आत कुठंतरी तळात एक वेगळा स्पर्श होत होता. खूप पूर्वी ती कॉलेजमधून घरी आली की अंशुमनच्या डोळ्यात असाच आनंद उमटायचा. त्यावेळी तो वर्षा दोन वर्षाचा असेल नसेल. मग हळूहळू तो धर्मराजांकडेच जास्त राहू लागला. धर्मराजन मुलाकडे गेल्या तोपर्यंत अंशुमन मोठाच मग होऊन गेला. ती पोरही तिची वाट पाहते हे मैथिलीच्या लक्षात आलं होतंच. घरातल्या सगळ्यांशी बोलून बसून मग ती ललीकडे वळायची. तिनं दाखवलेला अल्बम पाहायची. तिनं दाखवलेला म्हणजे तो उघडायचा मैथिलीनंच. पानं उलटवायची ही मैथिलीनंच. लली नुसतं पोट ठेवायची. आता ही कॅसेट ऐकणं झालं, मग अल्बम दाखवणं सुरू झालं. ललीला रंगांचं आकर्षण होतं, भडक रंगांचं. फोटोतले रंग, कपड्यांचे, फुलांचे. लली त्या अल्बममधल्या ओळखीच्या व्यक्तींवर बोट ठेवत होती, घरातली सगळी. मग एक पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा, तोंडात चेंडू, जवळ एक तरुण मुलगी, जीनची पॅन्ट आणि शर्टमधली, शेजारी डॉक्टर निरंजन आणि समोर एक निळभोर सुंदर असं विशाल तळ. थोडा वेळ तो निळाभोर रंग मोरपिसातल्यासारखा मैथिली पाहतच राहिली. डॉक्टर निरंजन जवळ आले. ललीचा अल्बम पाहता त्यांनी विचारलं, हो तुम्ही केव्हा आला? हे काय आत्ताच तर येतोय, ते म्हणाले. ललीला जवळ घेतलं. मग म्हणाले, मी चेंज करून येतो. ते कपडे बदलून आले. तिच्या हातात अजूनही तो निळाभोर तलाव तसाच होता. हा क्रेटर लेक, पहा किती सुंदर निळा रंग आहे या पाण्याचा. ओलक्यानं हा तलाव निर्माण झाला आहे. विलक्षण आहे ना खरंच निसर्गाची किमया, असं म्हणता म्हणता ते ललीकडे पाहायला लागले आणि थांबलेच. या कोण? मैत्रीनं विचारलं. ही अलिशा, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत आम्ही बरोबर होतो. इंडियन? हो. का वाटत नाही? डोळे निळे, वेगळे वाटतात. इंडियनच पण जन्म तिकडचाच, तिथंच वाढलेली. सुंदरच आहे. हो, ते म्हणाले. सुधीर, कॉफी तिकडे पाठवू की येता इकडे? त्यांच्या आईनं आवाज दिला. चलता, ते मैथिलीला म्हणाले. त्यांनी अमलाजवळ ललीच्या औषधांची चौकशी केली. कॉफी घेताना आईला त्यांनी ललीबद्दलच काही विचारलं, किती जेवली का वगैरे, नेहमीचंच. मग मैथिलीला विचारलं, वेळ आहे की घाई आहे जायची? काम असेल तर थांबू शकते. लांब आहे म्हणून लवकर जायचं, इतकंच. मी सोडून दिलं तर? तशी गरज नाही, मी जाऊ शकते. तुम्ही नव्हता, मुंबईला गेला होता तेव्हाही मी आले होते. बराच वेळ थांबलेही होते. एकटं राहणाऱ्या माणसाला उशिराचं काय, मैथिलीला वाटलं. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. मग म्हणाले, वरच चला, वरच जरा बोलत बसू. की जेवायलाच थांबता? सांगू आईला? नको, जेवण कुठं महत्वाचं आहे? हो, पण बिनमहत्वाचंही नाहीच ना, ते हसून म्हणाले. प्रत्येक वेळी इतकं खादडून जाते की ते जेवणच होतं. इथं आलं की मी घरी जेवतच नाही. दोघं मग वर गेली. गच्चीत कठड्याशी उभी राहिली. मंदिराचा कळस दिसत होता. लागूनच असलेल्या दुसऱ्या गच्चीवर त्यांचे वडील सूर्याला अर्घ्य देत होते. सूर्य मावळतच होता. आता इथं घरांच्या झाडांच्या ओळींमाग. कसला विचार करता? सुधीरनं विचारलं. काही नाही, असंच. ललीनं तुम्हाला दिलेला शॉक जायला तुम्ही फारच कमी दिवस घेतले. इतर लोक त्या शॉकमध्येच असतात, पुन्हा तिच्याकडे वळून पाहतही नाहीत. ती बोलली नाही.

ललित 2 वर्षांची होती तेव्हा नलिनी गेली. ललितच्या शॉकनं दर्शना होती चांगली, सुदृढ, सुंदर, हुशार.

0: पण नलिनीला ते पुरलं नाही. ललीच्या जन्मानंतर ती अंथरुणालाच खिळली. लली नुसती अशीच नाही तर तिचं हार्टही वीक आहे. तसे कोणते मोठे उपचारही नाही केले, म्हणजे सर्जरी वगैरे. एखाद्या चांगल्या मुलाला असं काही होतं तर जीवाच्या करारानं त्याला जगवलं असतं. इथं असं नाही. हीच गोष्ट नलिनीला सहन झाली नाही. ललीला बरं करायचं म्हणजे काय? तिला हे असं जन्मभर जगायला लावायचं. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिचा जगण्यावरचा अधिकार आम्ही तो नाकारला. तेच नलिनीला जमलं नाही. ती झिजत झिजतच गेली. त्यांनी निश्वास टाकला. तुमच्या मुलाला पाहिलं, मैथिलीबाई, क्षणभर हेवाच वाटला. तुम्ही अशा एकट्या इथं या शहरात येऊन राहिला आहात तरी वाटला. तुम्ही असं का केलं असा प्रश्न चुकूनही कुणी तुम्हाला विचारू नये असंच मला वाटलं. आपली आपली कारणं असतात. मैथिली स्तब्धच राहिली. नलिनी गेली तेव्हा ललीला या सगळ्यांवर सोपवून मी अमेरिकेला गेलो. मागवळून पाहणारच नव्हतो. लली नाहीतरी जाणारच होती. दर्शनाला मी नेणार होतो. ललीचं बारसं सुद्धा आम्ही केलं नव्हतं. नलिनी तिला लली म्हणायची प्रेमानं, लाडानं. तेच नाव राहू दिलं मग. मगा तुम्ही फोटो पाहिलात अलिशाचा? मी तिच्याशी लग्न करणार होतो. सगळं ठरलं होतं. घरच्या लोकांची संमती होती. ललीचं ते बघणार होते. घरच्यांना माझं चांगलं व्हावं हीच इच्छा होती. पण मी परतलो. लग्न नाही केलं. का नसेल केलं? ते थांबले. ती बोललीच नाही. त्यांचा प्रश्न तिच्याकरता नसावा. युनिव्हर्सिटीच्या पायऱ्या उतरताना एकदम मला चक्करच आली. मी जवळजवळ 10 मिनिटं बेशुद्ध असेन. असं दोनदा झालं. सगळी इन्व्हेस्टिगेशन झाली. कारण कळेच ना. मग मात्र मी तिथं राहायचं नाही ठरवलं. राहायचं नाही म्हणजे हे लग्नही नाही. अलिशा माझ्याबरोबर येण्याचा प्रश्नच नव्हता. आपणच लोक जाताना इथून तिकडे जातो. तिकडून इकडे आपल्याबरोबर येणारं कुणीच नसतं. घरी मी हे काही सांगितलंच नाही. सांगणारही नाही. त्यांना वाटतं मी त्यांच्याकरताच परतलो. त्यांना मग जास्तच वाईट वाटेल माझ्याबद्दल. माझं सगळं नीट सुरळीत असण्यात ते लोक आड आलेत असंच काहीतरी. तुम्हाला सांगावंसं वाटलं. तुम्ही तशा आहात असंच वाटलं. हे सांगावंसं वाटावं अशा. अंधार झाला होता. मैथिलीनं त्यांच्या हातावर हात ठेवला. तो थोपटला. मग ती उठली. निघते मी, ती म्हणाली. पोचून देतो ना. नको नको, मी जाते. खरंच नको. प्लीज, नाही म्हणू नका ना. सोडून देतो मी.
1: शोधे हो आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री पुराणिक यांनी.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलात. अभिवाचनाचा आज 77वा भाग प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. श्रोते हो, दरवर्षी रस्ते अपघातात भारतभरात किमान 180,000 अधिक लोकांचा मृत्यू होतो. याची कारणं अनेक आहेत. अनेक वेळा आपण बेजबाबदारपणे वाहन चालवत असतो. अनेक वेळा आपल्या वाहनांचे अनेक पार्ट्स निकामी झालेले असतात, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. अनेक वेळा आपल्या वाहनाच्या वेगावरतीही आपला ताबा नसतो, त्यामुळे

वाहन अनियंत्रण होऊन अपघात होतात. कळत नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपला आणि इतरांचाही जीव जाण्याची शक्यता निर्माण झालेली असते. त्यामुळे चला, स्वतः सुरक्षित राहून इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेत सुरक्षित प्रवास करून देशाच्या उन्नतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊयात. दुचाकीवरून प्रवास करत असताना हेल्मेट घालायला विसरू नका. आपल्यासोबत असलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेट निश्चितपणे द्या. वाहन चालवत असताना मोबाईलवरती बोलणे टाळा. अत्यावश्यक काम असेल तेव्हा वाहन रस्त्याच्या अगदी बाजूला घेऊन उभे करून मगच तुम्ही भ्रमणध्वनीचा वापर करा. वाहन सुरू करत असताना आपल्या वाहनाचे ब्रेक व्यवस्थित आहेत का, वाहनाच्या चाकांमध्ये हवा व्यवस्थित आहे का तपासून बघायला विसरू नका. वाहन सुरू करत असताना वाहनामध्ये इंधनही व्यवस्थित आहे का काळजी करा, कारण अनेक वेळा आपण रात्री वाहन उभे करून ठेवल्यानंतर एखाद्या वेळेस इंधन लिकेज होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मोठा अपघात होण्याचीही भीती असते. त्यामुळे सकाळी आपण वाहन सुरू करत असताना आपले वाहन तपासून

आपल्यासोबत असलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेट निश्चितपणे द्या. वाहन चालवत असताना मोबाईलवरती बोलणे टाळा. अत्यावश्यक काम असेल तेव्हा वाहन रस्त्याच्या अगदी बाजूला घेऊन उभे करून मगच तुम्ही भ्रमणध्वनीचा वापर करा. वाहन सुरू करत असताना आपल्या वाहनाचे ब्रेक व्यवस्थित आहेत का, वाहनाच्या चाकांमध्ये हवा व्यवस्थित आहे का तपासून बघायला विसरू नका. वाहन सुरू करत असताना वाहनामध्ये इंधनही व्यवस्थित आहे का काळजी करा, कारण अनेक वेळा आपण रात्री वाहन उभे करून ठेवल्यानंतर एखाद्या वेळेस इंधन लिकेज होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मोठा अपघात होण्याचीही भीती असते. त्यामुळे सकाळी आपण वाहन सुरू करत असताना आपले वाहन तपासून घेणे ही आपली नैतिक जबाबदारीच आहे. प्रवास करत असताना अनेक ठिकाणी अपघात झाल्याची निदर्शनास येते, त्या ठिकाणून आपण निघून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा मोबाईलवरती शूटिंग करण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ह्या दोन्ही गोष्टीला बाजूला ठेवून आपण जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी 108 या निःशुल्क क्रमांकावरती भ्रमणध्वनीवरून फोन करून आपत्कालीन रुग्णवाहिकेला बोलावून घेणं आवश्यक आहे. आपत्कालीन रुग्णवाहिकेला बोलावून घेतल्यानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूयात, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करूयात. चला तर मग, रस्ता सुरक्षा ही केवळ रस्त्यासाठी नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबासाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक आहे. स्वतः सुरक्षित राहूया, इतरांना सुरक्षित ठेवूया. सुरक्षित प्रवास करून आपले कुटुंब सुरक्षित ठेवूया. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा भरमसाठ आपण सोशल मीडियावरती दिसून येतो. खरे तर सोशल मीडियावरती आलेला कुठलाही वादग्रस्त मेसेज, भाषण अथवा रील्स जशीची तशी इतरांना पाठवू नका. त्याची खात्री करून बघा. कदाचित त्या रील्समधून, त्या मेसेजमधून, त्या व्हिडिओमधून, त्या मनोगतातून, त्या भाषणातून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असू शकते. देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचण्याचीही शक्यता असू शकते. राष्ट्रीय एकता आणि एकात्मता जपण्यासाठी चला आपण कटिबद्ध होऊया. आपल्या मोबाईलवर आलेला कुठलाही वादग्रस्त व्हिडिओ, रील्स, वक्तव्य, भाषण, लेखन शेअर करू नये. हा कायद्यानेही गुन्हा आहे. चला तर मग राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, एकता आणि एकात्मतेसाठी कटिबद्ध राहूया. सोशल मीडियावरील वादग्रस्त मेसेज इतरांना पाठवण्यापासून दूर राहूया.

रसिक श्रोते, वेळ कधी कुणासाठी थांबत नाही अंतिम सत्य आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्कर्मी लावायलाच हवा, त्यासाठी आपल्याकडे नेहमी प्लॅन असायला हवा. चला तर मग आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्कर्मी आणि देशाच्या विकासासाठी लावण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. यातूनच स्वतःच्या उन्नतीचाही मार्ग सापडतो.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FMB अँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही सकाळचे 10:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकवित आहोत गोदावरीबाई कंसे आणि सहकार्याने गायलेली लोकगीतं.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गोदावरीबाई कणसे आणि सहकार्याने गायलेली लोकगीत ऐकलत. याबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सकाळचे 11 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

एफ एम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळची 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड आवडीने ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिक श्रोत्यांना राम त्रटेंचा मनपूर्वक हार्दिक नमस्कार. आपली आवड कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत देवकी नंदन गोपाला चित्रपटातील उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या स्वरातील विठ्ठल वाघ यांचं गीत, संगीत राम कदम यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळवणाऱ्या आमची श्रोतेत मुक्काम पोस्ट जांभरून तालुका अर्धापूर इथून जळबाजी सोनटक्के, शोभाबाई सोनटक्के, चिरंजीव कुलदीप सोनटक्के, शिवांश गणेश आणि सोनटक्के.

परिवार, हे गीतासाठी पत्र आले जांभरुण इथून तालुका अर्धापूर. दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, कुमारी साध्वी, परभणीतून पत्र लिहिले गणेश हारगावकर आणि मित्रपरिवार यांनी. या गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट माजलगाव तालुका बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि मित्रपरिवार यांच्याकडून. याच गीतासाठी पत्र लिहिले मुक्काम पोस्ट छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे, राजदीप, राशी, शीतल. गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून पत्र लिहिले निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे आणि मित्रपरिवार यांनी. या श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर ऐकूयात देवकीनंदन गोपाला चित्रपटातील गीत.

आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत हा खेळ सावल्यांचा चित्रपटातील हेमंत कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत. या गीतासाठी पत्रपसंती कळाली मुक्काम पोस्ट उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून. अभिजित गव्हाणकर, राही, सरिता गव्हाणकर, प्रिन्स, एकांश गव्हाणकर आणि गव्हाणकर परिवार. या गीतासाठी पत्र आले बदलापूर मुंबईतून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता, अर्जुन गव्हाणकर आणि टुकटुक. या गीतासाठी पत्र लिहिले नागपूर येथून वैशाली गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी आणि परी. लातूर येथून पत्र पाठवणारे आमचे श्रोतेत संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि मित्रपरिवार. या गीतासाठी पत्र आलंय मुक्काम पोस्ट

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रसिक श्रोते हो, आपणही आपली आवड या कार्यक्रमात पत्र पाठवून आपल्या आवडीचं गीत ऐकू शकता. त्यासाठी आमचा पत्र लिहून घ्या. त्यासाठी आमचा पत्ता लिहायला विसरू नका. पत्र पाठवण्यासाठी पत्ता कार्यक्रम आपली आवड द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी नांदेड केंद्र वसरणी जिल्हा नांदेड पिनकोड 43 16 03. आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत खबरदार चित्रपटातील वैशाली सावंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील विवेक आपटे यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं. या गीतासाठी पत्र पसंती पाठवली आहे मुक्काम पोस्ट पावडेवाडी नाका नांदेड इथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत सोनकांबळे.

कांबळे प्रवीण सोनकांबळे रामचंद्र राधाबाई स्वरूप स्वरागिनी सोनकांबळे परिवार मुक्काम पोस्ट काळेगाव जाफराबाद इथून पत्र पाठवले सुधाकर जाधव डॉक्टर प्रशांत जाधव कुमारी संचिता वायाळ आणि मित्रपरिवार या गीतासाठी पत्र आलंय मोताळा येथून प्रथमेश देशमुख प्रणाली देशमुख कराडून पत्र लिहिले कुमारी सानवी देशमुख सदर्व आणि सर्वदा देशमुख याच गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी जळगाव येथून पत्र लिहिले वैष्णवी जगदाळे छत्रपती संभाजीनगर येथून पत्र आले वैभव लोखंडे आणि मित्रपरिवार यांचं

तिथून पत्र लिहिले डॉक्टर रुशाल ओगले, डॉक्टर अभिलाषा ओगले आणि मित्रपरिवार यांनी. या गीतासाठी पत्र आलंय मुक्काम पोस्ट येळगुड तालुका जिल्हा कोल्हापूर येथून. तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडवार आणि मित्रपरिवार यांचं. याच गीतासाठी पत्र लिहिले मुक्काम पोस्ट पांगरा शिंदे तालुका वसम जिल्हा हिंगोली येथून. रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, राधाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले आणि परिवार, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जबडे, मास्टर विलास शिंदे आणि मित्रपरिवार. माटेगाव तालुका पूर्णा येथून पत्र लिहिले शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी स्वर्णाताई, वेणुताई, शुभम बोबडे आणि परिवार. या गीतासाठी पत्र आलंय मुक्काम पोस्ट वसम जिल्हा हिंगोली येथून. पार्वती सकाराम ठोके, दीपाली ठोके, रोहित सोनू मोनू ठोके आणि मित्रपरिवार. निजामाबाद येथून पत्र लिहिले शेख अल्लाबक्ष, बेगम राबिया आणि मित्रपरिवार यांनी.

आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत लक्ष्मीची पावली या चित्रपटातील आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं. या गीतासाठी पत्र लिहिलंय शेलू बाजार जिल्हा वाशिम येथून दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, संकेत लकडे, श्रद्धाताई लकडे, सोजवल लकडे आणि मित्रपरिवार. वाढोना रामनाथ जिल्हा

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता ऐकवित आहोत मंगलाष्टका चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं. या गीतासाठी पत्रपसंती कळली मुक्काम पोस्ट गागलीगाव तालुका बिलोली इथून. बापूराव वीरभद्रे, रमाबाई, छाया, लता, मीरा, ज्योती, अरविंद धम्मा आणि वीरभद्रे परिवार यांनी या गीतासाठी पत्र आले. मुक्काम पोस्ट मांजरी तालुका मुखेड इथून नागनाथ वाघमारे, द्रौपदाबाई, मीरा, सूर्यकांता, शरद, सतीश, अश्विनी, गोलू, परी, सौम्या, सार्थक आणि परिवार. मुक्काम पोस्ट सुगाव तालुका देगलूर इथून पत्र लिहिले हनुमाबाई हुनसांगळे यांनी. मुक्काम पोस्ट चिकना तालुका धर्माबाद इथून पत्र लिहिले भैयासाहेब लोकडे, दामिनी लोकडे आणि लोकडे परिवार. याच गीतासाठी पत्र आले मुक्काम पोस्ट गणपूर तालुका अर्धापूर इथून सुरेश साखरे, बेबी साखरे, साक्षी आणि साखरे परिवार. या गीतासाठी पत्र लिहिले मुक्काम पोस्ट पिंपळगाव तालुका बिलोळी इथून गजेंद्र कांबळे, वैजंता कांबळे, शारदाबाई आणि कांबळे परिवार यांनी.

या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

आपली आवड श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, श्रावण महिन्याचे हे दिवस, त्यामुळे अगदी भरपूर मजेत आहात ना? या दिवसातलं उत्साही वातावरण आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं मैत्रिणी भेटतात. घरातही अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, छान घराची सजावट करतो. सख्यांनो, श्रावणात तर अगदी सणांची रेलचेलच असते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं हे समीकरण आपल्याला परिचित आहे. त्यामुळे त्या त्या सणाला तो पारंपरिक पदार्थ अजूनही आपण हमखास करतो. सारेच सण हे ऋतूनुसार येतात आणि खरं तर हे पारंपरिक पदार्थ बनवण्यामागे देखील शास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. हे सर्वच पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक असतात. सख्यांनो, दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलते. आपला बराच वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात जातो, बऱ्याचदा तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याचं सुद्धा राहूनच जातं. मैत्रिणींनो, वय कोणतंही असो, आपला आहार पोषक घटक द्रव्यांनी परिपूर्णच हवा. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्य, पालेभाज्या, हंगामी फळं यांचा योग्य वापर करून आपला आहार पौष्टिक बनवता येतो. मैत्रिणींनो, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. चला तर या निमित्तानं आपलं जेवणाचं ताट विविध रंगी सजवूया, सुदृढ कुटुंब सुदृढ समाज बनवण्याचा प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की हमखास ठरलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ठिकठिकाणी हे खेळ रंगतात आणि साऱ्या जणी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात. मैत्रिणींनो, हे खेळ देखील आपला पारंपरिक ठेवा आहे. खेळ खेळताना शारीरिक व्यायाम होतो, शिवाय अनेक जणी आपल्यासोबत असल्यानं खेळ खेळायला भरपूर मजा येते, शरीरही लवचिक राहतं. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू आणि विश्व आशियाई योगासन क्रीडा विजेत्या धनश्री लेकुरवाळे यांच्याशी गप्पा करणार आहोत. त्या म्हणतात की निरोगी आरोग्यासाठी योग साधना ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर रोज केली पाहिजे. भारतासाठी 23 पेक्षा जास्त पदकं जिंकलेल्या धनश्री लेकुरवाळे या आपल्या नागपूरकरांसाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं त्यांनी जिंकलीत, पुरस्कारही त्यांना मिळालेत. मैत्रिणींनो, आज 200 पेक्षा जास्त मुलांना त्या योगाभ्यासाचे धडेही शिकवत आहेत. तर अशा या योगा इंटरनॅशनल खेळाडू असणाऱ्या धनश्री लेकुरवाळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत. तेव्हा सर्वात आधी धनश्री लेकुरवाळे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
3: नमस्कार.
2: धनश्रीताई, आज जिथे तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकलेली आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी तुम्ही आहात, खरंच आम्हा नागपूरकरांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तुम्ही एक योगा इंटरनॅशनल खेळाडू आहात. आणि आज तुमच्याशी गप्पा करताना खरंच खूप छान वाटतंय. तर धनश्रीताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. योगाभ्यासाची सुरुवात तुम्ही अगदी वयाच्या लहानपणापासून केली आहे, तर इतक्या लहान वयात योगाकडे तुम्ही कशा वळलात, कशी प्रेरणा मिळाली की तुम्ही याकडे वळलात?
3: माझ्या घरी ना लहानपणापासून मी बघितलं होतं की स्पोर्ट्स एक कल्चर असतं ना प्रत्येक फॅमिलीचं, तर लाईक माझ्याकडे स्टडी प्लस स्पोर्ट्स असं दोन्ही पण मी कल्चर बघितलं होतं. सो पॅरेंट्स असं इच्छा होती की मुलांनी स्टडी बरोबर स्पोर्ट्स करावाच. तर आम्ही लहानपणापासून नेहमी आम्हाला म्हणजे मला वाटतं की आम्ही 2 वर्षाचं होतं तेव्हापासून व्हॉलीबॉल म्हणजे खेळायचं नाही पण ऍटलिस्ट तुम्ही ग्राउंडवर जायचं, कारण मुलांना सवय तेव्हाच लागते जेव्हा ते बघतील. माझ्या आई आणि बाबांचं नेहमी हे होतं की कंपल्सरी नाही की तुम्हाला खेळायचंच आहे पण ऍटलिस्ट तुम्ही मैदानात उतरा, उतरून जेव्हा तुम्ही बघाल की बाकी सगळे कसे, तेव्हा बरोबर तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. आणि असं

0: करता करता मी बघितलं की व्हॉलीबॉल, मग त्याच्यानंतर स्विमिंग आणि नंतर मग योगा, असं करत करत मग ते बघता बघता योगामध्ये हे करिअर माझं आता बघता बघता 24 वर्ष झाले आणि याच्यामध्ये मी 24 वर्षापासून आले.
1: साधारण किती वर्षांपासून असं वाटलं तुम्हाला की?
0: मला वाटतं मी 6 वर्षाची असेल, म्हणजे त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती 6 वर्षाची असताना. आणि तेव्हा तर आपण बघतो की योगा म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं ऍज अ स्पोर्ट्स म्हणून, आणि अशा वेळी पॅरेंट्सचा इतका चांगला सपोर्ट मिळणं, कारण प्रत्येक जण पॅरेंट्सला योगामध्ये काय करिअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली व्हॉलीबॉल प्लेअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली स्विमर आहे, तू काय योगामध्ये टाकतोय, याच्यात काही फ्युचर नाहीये. पण मला आता सांगताना खूप प्राऊड वाटतं की बघा, जर तेव्हा जर मी हा जर करिअर चूज नसता केला तर आज धनश्री लेकरुळ हे मार्केटमध्ये नाव कोणाला माहितीच नसतं, कारण कुठल्या तरी डिफिकल्ट यांनी आपण सुरू करतो, पण त्याचंच मला वाटतं की फळ जे असतं ते खूप छान मिळतं. आणि आज आपण योगाला पण बघतोय किती चांगला एक दर्जा मिळाला आहे आणि त्यामध्ये आपलं नाव असणं, तर मला एक खूप प्राऊड फिलिंग वाटतं.
1: खरंच आहे. धनश्री, ते रोजचा सराव कसा असायचा तुमचा मग जेव्हापासून तुम्ही योगाला सुरुवात केली तेव्हा?
0: स्टार्टिंगला कधी माझ्या आईने इतकं प्रेशर केलंच नाही की ठीक आहे, कारण योगा म्हटल्यानंतर हा पूर्ण फ्लेक्झिबिलिटीचा गेम आहे आणि माझं हे नॅचरली खूप फ्लेक्झिबिलिटी नव्हती, तर आर्टिफिशियल प्लस नॅचरल याचा यूज करून माझ्या आईने मला काही टेक्निक्स शिकवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी पुढे केलं. तर त्याच्यानंतर डायट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बघितलं कुठला पण तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे, तुमचा स्टॅमिना चांगला असला पाहिजे, तुम्ही काय खात आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, हे पण खूप मॅटर करतं, कारण भरपूर प्लेयर्स असे आहे की त्यांना प्रॉपर डायट प्रोटीन्स हे नाही मिळत. तर आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवलं होतं आणि मेन होतं की ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी तन मन यांनी तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागेल, कारण कुठलाच प्लेअर हा एका दिवशी प्रॅक्टिस करून पुढे जात नाही. तर माझे प्रोफेसर असल्यामुळे ती नेहमी आम्हाला सांगायची की नाही बघा, तुम्हाला जसं शाळे मध्ये वर्षभर अभ्यास कराल तेव्हा जाऊन त्याचा रिझल्ट चांगला भेटणार, सेम तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये पण, कारण लहान असताना कसं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि जनरली असं फ्रेंड्सने सांगितलं तर पटकन कळतं. तर आमची आई आमचे फ्रेंड्स बनून, म्हणजे पॅरेंट्स मी बघितले आहे की प्रॉपर, कारण आता जर मी म्हंटलं इथून जर 30 वर्ष आधीचे पॅरेंट्स, त्यांचं कधी होतच नाही की मुलांनी स्पोर्ट्स कडेच जायला पाहिजे, पण आमचे पॅरेंट्स हे आमचे पहिले फ्रेंड्स बनले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जितके चांगली आपण प्रॅक्टिस करू किंवा जितकं चांगलं फोकस करून आपण या गोष्टीकडे जाऊ तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटणार आहे. आणि आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं शिकवलं होतं योगामध्ये आणि ती सुरुवात झाली आणि मी बघते आहे की खूप गोष्टी या मॅटर करतात, या छोट्या छोट्या गोष्टी, आपण दिनचर्या आपली ही खूप मॅटर करते. तर आईने प्रॉपरली सकाळी उठण्यापासून रात्रीपर्यंत तुमचा आहार, तुम्ही झोप किती तासाची घ्यायची आणि सराव किती तासाचा करायचा हे सगळं आम्हाला प्रॉपरली शेड्यूल करून दिलं.
1: अच्छा, म्हणजे असं म्हणतात ना की यशस्वी माणसाच्या मागे एक मेंटॉर असतो, एक गुरु असतो, आईचा सर्वात मोठा हातभार आहे असं मला वाटतं.
0: हो, आई आणि बाबा डेफिनेटली, कारण त्या काळी मुलींना बाहेर पडू देणं आणि त्या काळी एक असं क्षेत्र निवडू देणं ज्याच्यात लोकांचा अपोज होता, तर मी म्हणेल सगळ्यात मोठी सुरुवात घरच्यांनी एक चांगल्यानी केली होती, तर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी ते आहे या क्षेत्रात.
1: खरंच आहे, म्हणजे घरच्यांची सोबत होती आज म्हणून तुम्ही इथवर पोहोचला आणि तुमची मेहनत सुद्धा हे खूप गरजेचं आहे. तर धनश्रीताई, भारतासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पदकं जिंकलेली आहेत, तेव्हा या सर्वांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी कोणती?
0: मी म्हणेल की प्रत्येक प्लेअरसाठी इंटरनॅशनल लेवल हे सगळ्यात महत्वाचं असतो आणि मी तर 2013 इंडियाला रिप्रेझेंट करते एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तितक्याच लेवलची होती, फक्त प्रत्येक कॉम्पिटिशन माझ्यासाठी टास्क खूप वेगवेगळे होते, कारण एक प्लेअर म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये इंजुरी होणारच आहे, कारण कुठलाच प्लेअर मला वाटत नाही विदाउट इंजुरी त्याला कधी तो डायरेक्ट मेडल घेऊन आला असेल. तर माझं आणि एक इंजुरीचं खूप मोठं एक मी म्हणेल आमचं खूप चांगली फ्रेंडशिप होती की जेव्हा जेव्हा माझ्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन यायची तेव्हा माझ्याजवळ काहीतरी इंजुरी असायची, पण त्याला घेऊन पण एक नवीन कॉम्पिटिशन नवीन एक्सपिरियन्स होता, त्यामुळे प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती.
1: अच्छा, पण तरी अशी एखादी आठवणीतली असेल ना की जी आजही आठवत असेल की नाही हे सर्वात मोठं काम होतं माझ्यासाठी, आठवतं का असं काही?
0: हो, जेव्हा मी 2014 मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो माझा आणि डेफिनेटली एक दुसरा पण एक्सपिरियन्स आहे आफ्टर मॅरेज, कारण तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो आफ्टर मॅरेज. तर मी दोन्ही पण सांगेल. तर पहिला तर माझा एक्सपिरियन्स होता 2014 जेव्हा मी सेकंड टाइम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेले होते, तर त्यावेळी जेव्हा मी दिल्ली एअरपोर्ट पासून मी सिओल ला आमचं साऊथ कोरियाला कॉम्पिटिशन होती मी

0: सिओलला जात होते त्यावेळी मला फक्त सगळेजण होते धनश्री तुझ्यासाठी काहीतरी न्यूज आहे. आता मी त्यावेळी लहान होती आणि मला असं वाटायचं की 2013 मी थोडं शांत होती, पण 14 कसं ना आपण आता सेकंड टाइम टीम मध्ये आहे तर लाईक असतं एक वेगळं काहीतरी असतं की ठीक आहे हम भी बॉस आहे लाईक असं असतं. तर मी खूप बदमाशी करायची, तर आय थॉट की पक्का मला तिथे गेल्यानंतर आता काहीतरी लाडू भेटणार आहे. पण तो तसं नव्हतं. मी जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरली तिथून तर व्हेन्यू पर्यंत प्रत्येक स्क्वेअर मध्ये धनश्री लेकरुवाळीचे बॅनर लागले होते. आणि मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशात आपले बॅनर्स लागणं आणि तो आनंद खूप वेगळा असतो. पण फॉरेन मध्ये गेल्यानंतर तुमचं सिम पण असं काम करत नाही लगेच की तुम्ही घरी जाऊन तो आनंद पहिले सांगावा फोनवर की नाही नाही माझे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लागले आहे. तर माझ्यासाठी ती खूप छान आणि एक म्हणजे खूपच चांगलं अभिमानास्पद म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला हे होता. आणि सेकंड गोष्ट आहे ती बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं आई बाबांचं असं सपोर्ट महत्वाचं आहे, तसंच मला वाटतं आफ्टर मॅरेज कुठल्या पण मुलीसाठी तिच्या लॉस फॅमिलीकडचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आहे. गंमत माझी ही होती की माझं नोव्हेंबरला लग्न झालं आणि 3 दिवसांनंतरच लगेच माझी एक स्टेट कॉम्पिटिशन होती आणि ती खेळल्यानंतरच मला इंटरनॅशनलला चान्स मिळणार होता. सो ज्या दिवशी माझ्या आईच्या घरची कथा होती तर मी कथा फिनिश करून लगेच माझ्या कॉम्पिटिशनला निघणं, जनरली मुलीची मेहंदी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी बघितलंय की जाऊ देत नाही, आणि मी कॉम्पिटिशन त्याच्यात खेळून पण मेडल घेऊन जेव्हा वापस आली आणि तिथून माझी ती एक नवीन नवीन फॅमिली सोबत जी सुरुवात होती ती खूप चांगली होती. आणि त्यांच्यासोबत मी आत्ता लास्ट इयर 2025 एशियामध्ये गोल्ड मेडल घेऊन आला. तर मला वाटतं जेवढे आई बाबा महत्वाचे आहेत तेवढे लॉसकडचे फॅमिली किंवा हजबंडचा सपोर्ट हा सुद्धा मला 3 दिवसाच्या लग्नानंतरचा खूप महत्वाचा होता.
1: आणि खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही की या सगळ्यांची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळतीये. तर आता तुम्ही गोल्ड मेडल बद्दल पण बोलला, तर जेव्हा तुम्ही आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावला तेव्हाचा अनुभव काय सांगता येईल? कारण एक तो खूप प्राऊड फील होतं त्यावेळी ना, तो अनुभव वेगळा असतो.
0: हो, आपण बघितलंय की जसं आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स या सगळ्यामध्ये प्रत्येक प्लेअरचं एक असतं की मेडल मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप झटपटी करतो एक कुठला पण प्लेअर, कारण त्याचं ड्रीमच हे असतं की आपण ऑलिम्पिक्स पर्यंत जायला पाहिजे. तर सध्या आमच्या या योगामध्ये ऑलिम्पिक्स नाहीये, पण डेफिनेटली 2036 ऑलिम्पिकमध्ये योगा येणार आहे. तर प्रत्येकाचा एम डेफिनेटली 2036 राहणारच आहे. पण एक अनुभव जेव्हा मला वाटते मेडलच्या आधी पण जे ब्लेझर भेटतं इंडियाचं तो लोगो लागलेलं, आपण साधे किती पण ब्लेझर घालू पण तो एक म्हणजे स्पीचलेस आपण कधी होणार नाही, पण एका इंडिया लिहिलेलं ब्लेझर जेव्हा तुम्हाला कोणी घालून देतं ते खूप महत्वाचं होतं. कारण त्यानंतर तुम्ही फक्त नागपूरकर राहत नाही किंवा महाराष्ट्र राज्याचे राहत नाही, तुम्ही रिप्रेझेंट करता आपल्या देशाला. तर हे खूप एक वेगळं अभिमान होतं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एक आपलं एम असतं की नाही कुठल्या पण देशात गेल्यानंतर आपण आपल्या देशासाठी मेडल घेऊन येणं. तर माझे प्रत्येक ठिकाणी हेच राहायचं की मी जेव्हा खेळते आणि आईचं नेहमी असायचं की जो तुला चान्स मिळतोय ना तो लास्ट चान्स म्हणून युज करायचा आणि मेडल घेऊन यायचं, जितका तुझा 100% आहे ना ते देऊन ये. मग ते 2-3 दिवस तुझे चांगले गेले ना मग तुझं वर्षभर चांगलं जाईल. आणि डेफिनेटली या गोष्टी आई नेहमी मला असं आई आणि बाबा चांगल्या चांगल्या गोष्टी अशा होत्या की ते सांगायचेच. आणि त्या याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला 2013 मी गोल्ड मेडल घेऊन आली तो आनंद खूप जास्त वेगळा होता. कारण फर्स्ट टाइम इंडियाचं ब्लेझर, देन ती जिम्मेदारी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जण होते की तू पहिल्यांदा जाते होईल का तुझ्याकडनं लाईक असतं
1: प्रेशर असतं का,
0: खूप प्रेशर होतं. पण मला वाटतं की योगाचा इतका बेनिफिट होतो ना आपल्याला, काही प्राणायाम किंवा आपल्या आजूबाजूला जे आपले कोचेस असतात ते चांगले पॉझिटिव्हिटी आपल्याला किती देतात हे पण एका प्लेअरसाठी खूप मॅटर करतं. तर सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि टाय होणं कुठल्या प्लेअर सोबत, जो आतापर्यंतचा एशियनचा मेडलिस्ट आहे अशा प्लेअर सोबत टाय होऊन जेव्हा तुम्हाला मेडल मिळतं तर मला वाटतं फक्त डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो खूप अविस्मरणीय क्षण आहे.
1: खरंच आहे, अभिमानाचा क्षण आमच्यासाठी पण असतो. आणि धनश्री, ते जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता दुसऱ्या देशांमध्ये, जेव्हा तुम्ही जाता देशाबाहेर किंवा देशात जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता तेव्हा आणि योगासनांचं महत्व पटवून सांगता तेव्हा एक भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं बाहेर?
0: मी तर म्हणेन भारतीय लोकांची बाहेर योगासनासाठी खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण फॉरेनमध्ये जर आपण बघितलं ना तर सगळ्यात जास्त आपले इंडियन लोक आहेत जे योगा शिकवतात. म्हणजे योगा म्हटल्यानंतर हा मूळ भारताचाच आहे आणि इथली

0: टीचिंग टेक्निक्स आहे किंवा इथल्या खूप सगळ्या ज्या टेक्निक्स आहे ना ते फॉरेनरला अट्रॅक्ट करतात. आता बऱ्याचदा मी पण काही सेशनसाठी जाते किंवा काही तर मी बघितलंय की त्यांना एक अट्रॅक्शन वेगळं इंडियन्सचं, कारण योगा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ माहिती आहे, आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्या माहिती आहे आणि आपल्या इथलं म्हटल्यानंतर आपली ती जिम्मेदारी आहे की सगळीकडे म्हणजे त्याचा प्रसार करायला पाहिजे. तर एक खूप चांगल्या पद्धतीने ते लोक आपल्याला घेतात आणि मी म्हणेल की यंगस्टरसाठी तर खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी सध्या आहे या क्षेत्रामध्ये.
1: की आता सध्या म्हणजे तरुणांसाठी काय सांगणार की तरुणांना सुद्धा योगा याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्यांनी एक करिअर म्हणून पण बघता येईल का त्यांना?
0: डेफिनेटली मी म्हणेल की बघा, योगामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यात प्रॉपर तुम्ही मास्टर की करा. कारण काय होतं ना, आपण बघतो की योगा तर हा आज गार्डनमध्ये पण आहे, ऑनलाईन बघून बरेच जण शिकतात. तर मला असं वाटतं की तसं न शिकता कुठून तरी आपण प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण योगासनाचा जो कुठला तुमचा गाईड असेल तो एक डॉक्टर लाईकच आहे. कारण आता माझ्या इथे पण आमचे सेंटर्स आहे, तर आम्ही बघतो की आमच्या सेंटरमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, लाईक 4 वर्षापासून तर एजेड पण आहे. आणि आज बघितलं तर प्रत्येक लोकांना वेगवेगळे आजार आहे. तर या आजारांवरती जर तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुम्हाला जर योगा स्टुडिओ करायचं आहे किंवा तुम्हाला परदेशाच्या बाहेर जायचं आहे तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठून जर कोणी पण योगा शिकवत आहे त्याला प्रॉपर नॉलेज नाही राहणार आणि अशा वेळी आपण मग काय म्हणतो की योगासनाने काहीच फायदा होत नाहीये. तर का होत नाहीये, कारण समोरच्याला तितकं नॉलेज नाही. म्हणून मी म्हणेल की जेवढे पण यंगस्टर्स आहे तुम्हाला जर या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर प्रॉपर ठिकाणी जाऊन तुम्ही गाईडलाईन घ्या, ते कसं शिकायला पाहिजे आणि कसं ते अप्लाय करायला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचे डिसीजेस हे वेगवेगळे राहील, त्याचं एज सुद्धा मॅटर करतं, भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर जाल तर मी म्हणेल तुम्हाला खूप जास्त स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप सगळ्या आहे किंवा भरपूर ठिकाणी भरपूर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यंगस्टरसाठी आहे.
1: खरंच. तर धनश्रीताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया. पण आपल्या या कार्यक्रमात आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला जे गाणं आवडतं ते आपण बघितलं केसरी मूवी, त्यामधलं वे माही.

0: माझं करिअर याविषयी धनश्री लेकुरवाळे यांच्याशी आज आपण गप्पा करतोय. तर धनश्री ताई, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण हल्ली बघतो की योगा फॉर्म मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल लोक करतात आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने योगा करतात आहे. म्हणजे हल्ली आपण बघतो झुंबा आहे, आणखी बरेच प्रकार सध्या आलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: बघा, मला असं वाटतं कुठे पण जा, पण तुम्हाला बेस हा योगाचा करता यायला पाहिजे किंवा त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आता आपण बघतो की फॉरेनमध्ये कल्चर आहे बियर योगाचा, तर डेफिनेटली मला वाटत नाही ते इंडियामध्ये त्या पद्धतीने घेतल्या जाईल, है ना. तर असे तर किती सगळे फॉर्म आपल्याला, मला जो वाटेल मी तो फॉर्म योगाचा आपण करू शकतो. पण मेन आहे तुम्हाला अष्टांग योग, हट योग याबद्दल प्रॉपर जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठलं पण फॉर्म त्याला व्हेरिएशन करू शकता. पण झुंबा मध्ये पण ज्याला नी पेनिंग आहे तो करू शकणार नाही. पण योगा हा एक असा आहे की हा कोणी पण करू शकतो, फक्त टर्म्स अँड कंडिशन नुसार त्याचे वेगवेगळे टाइप्स आपण जसं तुम्ही बोलला तसं आपण त्याला करू शकतो.
0: अच्छा, तर यानंतर मला असं विचारायचं आहे धनश्री ताई की तुम्हाला अनेक पुरस्कार आता मिळालेले आहेत इतक्या तुमच्या या कारकिर्दीमध्ये, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: बघा, माझं कधी पुरस्कारासाठी नाही, माझं एक नेहमी असायचं आपण आपला 100% द्यायचा. पुरस्कार किंवा जे आपल्याला फेम असतं ते ओपअप मिळत असतं. मला वाटतं तुम्ही फक्त कर्म करा फळ मिळेल असं ज्याचं आपण म्हणतो. पण जेव्हा आपले लोक शाबासकी देतात किंवा त्याचा आशीर्वाद म्हणून पुरस्कार देतात तर त्याचा आनंद पण हा खूप वेगळा असतो. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला म्हणा, एक वेगळा अभिमान असतो की नाही माझी मुलगी आहे. तर एक त्याच्यामध्ये पण एक आनंद जो आपल्यासोबत दुसऱ्यांना पण मिळतो, तर मला वाटतं तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो.
0: खरंच आहे, कमी वयात एवढं मोठं यश बघताना कसं वाटतं?
1: मी तर म्हणे मी आता पण छोटीच आहे. कारण माणूस प्रत्येक याला शिकत असतो. मी प्रत्येक कॉम्पिटिशन मधनं काहीतरी नवीन शिकत असतोय. आणि मला वाटतं तो शिकणं, लाईफ टाईम तुमच्या शिकण्याची जिद्द असणं हे खूप मॅटर करतं. माणूस तेव्हाच कुठल्या पण करिअरमध्ये पुढे जाईल. जर मी म्हणेल की नाही झालं मी सगळं काही आहे, तर मला वाटतं की आपण इम्प्रूव्ह नाही करू शकणार. आणि सध्याची जनरेशन अशी आहे की मी एक किंवा दोन वर्ष जरी गॅप घेईल आपल्या करिअरमध्ये, तर माझ्यानंतर कुठले तरी दुसरे येऊन तो पुढे चालला जाईल. तर सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: खरंच आहे. आता तुम्ही म्हणाले की सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं अगदी गरजेचं आहे, तर तुम्ही 200 विद्यार्थ्यांना तयार करत असता स्पर्धेसाठी, आणि तुम्ही अनेक मुलांना योगासनाचे धडे देतात, तर त्याबद्दल काय सांगणार?
1: बघा, आमचं योगा लाईफ सेंटर म्हणून आहे. आमच्या इथे आम्ही बघतोय की फॉरेनचे पण क्लायंट्स आहे किंवा फॉरेनचे पण लहान मुलं आमच्यासोबत कनेक्टेड आहे. एक माझं कनेक्शन ना लहान मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर खूप चांगलं आहे. आता इतक्या जणांना एका व्यक्तीने ट्रेन करणं डेफिनेटली शक्य नाही आहे. तर माझ्याकडे काही स्टाफ आहे जो आम्ही खूप वर्षांपासून जे माझ्यासोबत काम करतात आहे, ऑलमोस्ट त्यांना 10 जास्त झालाय. अशा सगळ्यांच्या हेल्पिंगमुळे मला असं वाटतं की 200 लोकांना डेली शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. पण त्यांना पण प्रॉपर नॉलेज देऊन शिकवणं हे महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसाठी मी म्हणेल की माझे जे सोबत जे आहे तर त्यांचं पण खूप खूप मी थँक्यू म्हणेल. कारण एक व्यक्ती कुठलाच पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत त्याला सगळ्यांची साथ मिळत नाही. तर माझा स्टाफ आणि आम्ही असं मिळून आम्ही डेली 200 लोकांना तयार करतो.
0: बरोबर. बरं, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्याबद्दल काय संदेश देणार आणि योगाकडे करिअर म्हणून कसं बघता येईल?
1: बघा, मी म्हणेल की जनरली आपण योगा करतोय फक्त तो चांगल्याने करा, म्हणजे बरोबर पद्धतीने करा. आणि जी नवीन जनरेशन आहे, स्पेशली आता जी नवीन आपल्या नंतरची ज्या जनरेशन आहे, प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. लहान मुलांना आपण बघतो थायरॉइड आहे, गर्ल्समध्ये पीसीओडी, पीसीओचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे, लेडीजमध्ये पण खूप लवकर मोनोपॉज येतो आहे, किंवा जेंट्समध्ये पण थायरॉइड किंवा ओबेसिटी, हार्ट अटॅक हे प्रमाण आपण बघतो की आता खूप जास्त कम्पेअर टू पहिलेपेक्षा. ही आपली सगळी लाईफस्टाईल आहे ज्याचे आपले साईड इफेक्ट आपल्याला होत आहे. मग तुम्हाला डेली लाईफ मध्ये योगा किती महत्वाचा आहे आणि किती तुम्ही करून घेता. बघा, प्रत्येकाजवळ फोन आहे, आपण फोन बघण्यामध्ये एक तास प्रत्येक जण द्यायला तयार आहे आजच्या जनरेशन मध्ये. पण तोच एक तास आपण जर मैदानात किंवा स्वतःच्या हेल्थसाठी जर केला, तर मला वाटेल त्याचा बेनिफिट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही हेल्दी आहात ना तर तुमची फॅमिली हेल्दी आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांपासून हे सुरुवाती स्वतःपासून आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि स्पेशली मी मुलगी म्हणून मी एक सांगेल की प्रत्येक मुलीनी करायला पाहिजे. कारण जर मुलगी जर हेल्दी आहे ना तर ती आपली पूर्ण फॅमिली हेल्दी ठेवू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी पहिले स्वतः डेली अर्धा तास का होईना, कारण ज्यांच्याकडून पॉसिबल नसेल

0: आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये. पण मी म्हणेल अर्धा तास तरी प्रत्येकाने योगासाठी काढावा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या बॉडीमध्ये चेंजेस बघाल. नंतर तुमच्याकडे बघून तुमचे फॅमिली किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड्स हे सगळे कन्वर्ट होऊन जातील आपोआप योगामध्ये. आणि करिअर जर म्हटलं तर मी मगाशीच सांगितलं की खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यातलं नॉलेज असलं पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हणतात की स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचं भांडवल आहे आणि रोज योगा करणं हे रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. कितपत बरोबर आहे म्हणजे.
0: डेफिनेटली मी तर ऍग्री या गोष्टीवर.
1: खरंच तर आपण आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्यासाठी सुद्धा सांगूया. तेव्हा धनश्री लेकुरवाळे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.

आत्ताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर ही मालिका ऐकलीत. आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची ही मुलाखत मंजुषा वंजारी यांनी घेतली होती. सख्यांना दिवस कोणताही असू दे, त्या दिवसाची सुरुवात होते ती स्वयंपाकघरातून. आपलं स्वयंपाकघर सुंदर असावं, स्वच्छ असावं, प्लास्टिक मुक्त असावं असं तर प्रत्येकीलाच वाटतं. आता तर पुष्कळ अंशी बदल होतोय. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या, काचेच्या बाटल्या, मातीची भांडी असे विविध पर्याय बहुतेक जण वापरू लागले आहेत. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील या मैत्रिणीनं.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनु या मालिकेतून एक महत्वपूर्ण असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे प्लास्टिक फ्री किचन. आधुनिक जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. हे प्लास्टिक आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं कमी करू शकू, त्याचे दुष्परिणाम काय होतात, कशी पर्यावरणाची काळजी आपण त्या अनुषंगाने घेऊ शकू यावर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. आणि यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे रेमिडियल थेरपिस्ट, इमोशनल थेरपिस्ट ज्योत्स्ना पंडित मॅडम यांना स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: मॅडम. आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जातो, मग त्यामध्ये आपलं घर, आपलं स्वयंपाक खोली कुठे सुटलेली नाहीये. तर प्लास्टिकचा कसा वापर संपूर्ण घरात केला जातो यावर सांगा ना सुरुवातीला.
1: जे स्वयंपाकघर आणि आपलं घर, ह्या दोन गोष्टी आपल्या बायकांच्या फार जिव्हाळ्याच्या असतात. आणि असं म्हटलं जातं की बाईचं हृदय असतं किचनमध्ये स्वयंपाकघरात, तर पुरुषाचं डोकं असतं, त्याचा मेंदू तिथे असतो. त्यामुळे घर बांधताना आणि त्यात राहताना प्लास्टिक आहे किंवा नाही हा विचार ना आजपर्यंत होत नव्हता. कारण काय व्हायचं, घर सजवायचं म्हटल्यानंतर खूप सोपं पडतं. प्लास्टिकच्या फुलापानांपासून आज आपण नैसर्गिक जेवढं काही आपले झाडं, पानं, फुलं, वेली ह्या घरात सजवायला प्लास्टिकच्या आणायला लागलो, तिथपासून आपण घर सजवतो आहे. तर मग किचन पर्यंत तर जायला म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत लोकांपाशी प्लास्टिकचे, कारण इझी टू यूज होतं. यापूर्वी जेव्हा घरं सजवली जायची किंवा संसार थाटला जायचा तेव्हा स्टील आणि त्याआधी लोखंड होतं, मग त्याला रस्टिंगचे प्रॉब्लेम, क्रॅकचे प्रॉब्लेम, साफ करायला डिटर्जंट्स किंवा हे फार लागतं, त्याआधी आपण राखेनी साफ करायचो. आता प्लास्टिकचं काय होतं की इझी टू कॅरी व्हायला लागलं, त्यामुळे त्याचा शिरकाव आपल्या घरात म्हणा आपल्या जीवनातच एवढा व्यापून आहे. सोपी काय झालं, प्रगती जेव्हा जेव्हा होत गेली ना तेव्हा तेव्हा नवीन गोष्टी, आमचा अंतर्भाव सगळीकडे.

0: झाला आणि सगळ्यात पहिले तो घरात होतो, कारण अजूनही सगळ्यात मोठं मार्केट हे आपण गृहिणी देतो.
1: हो
0: म्हणजे आपल्याला सगळं हवं असतं की डेकोरेटिव्ह वस्तू हव्या असतात, पडदे आहेत, सादरी आहेत, सोफे, म्हणजे तुम्ही काहीही घ्या, मायक्रोवेव्ह घ्या. म्हणजे आज प्लास्टिक जी कम्पॅटेबल भांडी बनवली जातात किती मायक्रोवेव्ह मध्ये राहतील, इतका विचार गृहिणींचाच केला जातो जगातल्या पूर्ण मार्केटमध्ये. तर तो अनायासी आला, इझी होता कॅरी करायला. मातीची भांडी म्हणजे वापरताना जपावी लागायची. दुसरं महत्वाचं कारण असं झालं की बाई नोकरी करायला लागली.
1: हो,
0: एक खूप मोठा वेळ जातो, म्हणजे तो खरं तर वेळ जातो म्हणण्यापेक्षा घर चालवायचं काही सोपं नाही. आणि मातीची भांडी जेव्हा होती तेव्हा ती सांभाळायला झालं माठ. म्हणजे आपण म्हणतो जल हिजी पण आहे, पण माठ हा नेहमी मातीचा होता. पण तुम्ही बघाल की जेव्हा खूप दुरून पाणी आणायला लागेल, म्हणजे लागायचं जिथून जिथून बायकांना, जेव्हा ज्या काळी, तेव्हा मग ते प्लास्टिकचे मडके आले किंवा ते तुटत नाही काही नाही, है ना. तेव्हा हा एक्सपेन्स जसा आपला कमी, त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे प्लास्टिकची. तर म्हणून असा प्लास्टिकचा, म्हणजे तो स्वयंपाकघरात इतका बेमालूमपणे आला आणि ट्रान्सपरंट आहेत, है ना, पटकन दिसतं. आज नोकरी पेशा ज्या बायका आहेत त्यांना प्रत्येक डबा हुडकायला खूप वेळ लागेल.
1: बरोबर.
0: त्यामुळे तो आपल्या अगदी घरातल्या एंट्रन्स पासून कुंड्या प्लास्टिकच्या आल्या, ज्यात आपली सजीव झाडं राहतात त्या कुंड्या सुद्धा प्लास्टिकच्या आहेत. का तर साफ करायला मोकळे असतात, फंगल प्रॉब्लेम्स होत नाही, किंवा मल्टिपल गोष्टी. म्हणजे आपण घरात शिरल्यापासून तर आपल्या स्वयंपाकघरापर्यंत प्लास्टिकने व्यापून टाकतो.
1: आणि प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी पर्यावरणासाठी घातक असून हे माहीत असूनही आपण त्याचा सर्रास वापर करतो, तर याची ही मानसिकता अशी का वाढत चाललेली आहे?
0: कारण सोपं आणि स्वस्त पडतं. बजेटचा विचार होतो, रास्तही आहे तो. आणि कसं होतं ना, आपण प्रोग्राम होत जातो. आपण म्हणतो लहानपणी आपल्याला संस्कार होत राहतात, ज्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात किंवा आपण ज्या पाहतो, काही ऍक्टिव्हली आपल्याला शिकवलं जातं आणि काही पॅसिव्हली आपण लर्न करत जातो. या पॅसिव्ह लर्निंगमध्ये नेहमी असं दिसतं की आपल्या घरी सगळं असायला हवं.
1: हो,
0: त्या त्यावेळी ते प्रोडक्ट नवीन आलं की ते पण घ्यायची मानसिकता असते. बरं, म्हणजे उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे, हे सगळ्या बाबतीत असतं. तर त्यामुळे मग ते आलं, ह्या गोष्टी येत गेल्या आणि मग ते येणं म्हणजे आपण आधुनिक झालो. आधुनिकतेची कास सगळ्यांना असते,
1: किंवा त्या मैत्रिणीकडे आहे, ती वापरते तर मी पण वापरायला हवं.
0: आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, ट्रान्सपरंट आहे, छान दिसतं, साफ होतात पटकन, ही पण उपयोगिता आहे एक. आणि दिसायलाही छान दिसतं ना.
1: हो,
0: पण त्यापूर्वी काच होती. काच सांभाळा, ती फुटते, मग त्याचं सगळं ते बाळंतपण करा, आवरा, कोणाला लागतं इजा होते. तर बॅक ऑफ द माइंड बाईच्या हे सुद्धा चालू असतं की माझ्या माघारी. कारण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपल्या अग्री करतील की किचन तर अजूनही आपलं आहे.
1: हो,
0: तर त्या किचनमध्ये जेव्हा गोंधळ घातला जातो ना, तेव्हा बाई कुठून तरी हे असते, नेहमी दबकलेली असते की अरे बापरे आता हे कोण काय करेल. पूर्वी त्याच्यातही संसार घडले ना.
1: हो,
0: होता होता काय झालं की ती मानसिकता अशी बदलते की आता ते फुटणं नको, त्या काचांचा पसारा नको, आणि किती घेणार ना. कम्पॅरेटिव्हली काच महाग पडते, म्हणून मग प्लास्टिक.
1: बरोबर.
0: दिसायला छान, मग फ्रीजच्या बाटल्या आल्या, कंटेनर्स आले, दिसायला सुंदर दिसतात.
1: हो,
0: एक दीड वर्ष वापरून, दोन तीन वर्ष वापरून फेकून दिले तर नवं घ्यायला मिळतं. म्हणजे ह्या तीन चार घटक आहेत की नाविन्याचा ध्यास असतो.
1: बरोबर.
0: ट्रान्सपरन्सी आहे, बजेट फ्रेंडली आहे, वापरायला सोपं, त्यामुळे ती मानसिकता आपोआप घडत गेली. किंवा पोर्टेबल आहेत ना, म्हणजे खूप पाणी मुरून मुरून जशी कुंडी हलकी होऊन जाते किंवा मग तुटते, क्रॅक होते. प्लास्टिक क्रॅक होण्याचा प्रश्न नाही आहे.
1: हो,
0: त्यामुळे मग असं होतं की चल बाबा, तीन चार वर्ष मला किचन पाहायचं नाही आहे, तो खर्च बाजूला होतो, महागाई वाढते. तर हे सगळं बघून माहिती आहे की प्लास्टिकचे दुष्परिणाम आहेत, पण माणसाला असं झालंय ना की दोघंही नोकरी करून सुद्धा अनेक गोष्टी लेफ्ट बिहाइंड असतात.
1: बरोबर.
0: त्या याच्यात कदाचित हा विचार इतका महत्वाचा मागे राहून गेला.
1: पण आता ही मानसिकता बदलायला हवी.
0: हो,
1: कारण अनेक धोके या प्लास्टिकमुळे झालेले आपल्याला दिसून येत आहेत, चांगलेच आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. तर या प्लास्टिक वापराचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये जेव्हापासून प्लास्टिक आलेलं आहे तेव्हापासून रोगराई वाढलेली आहे नकळतपणे.
1: हो,
0: कारण आपण नागपूर किंवा विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला एक्स्ट्रीम टेम्परेचर

0: नेचर्स आहेत आपल्याकडे. अशा एक्स्ट्रीमिटीजमध्ये जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा ह्या ज्या रिएक्टिव्ह गोष्टी आहेत, सगळ्यात पहिली प्लास्टिक, जी इतकी पटकन रिएक्ट होते की आपण साधा आपला पाईप बघा, पाणी ज्यांनी घालतो झाडांना, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तो इतका मऊ आणि इतका असा सैल पडलेला, अगदी लुळा पडलेला दिसेल, तोच तुम्हाला थंडीत कडक झालेला दिसतो. इतका वेदरचा इफेक्ट प्लास्टिकवर होतो. आणि ते जेव्हा आपल्या किचनमध्ये आहे, तेव्हा विचार करा की आपली साखर आहे, मीठ आहे, जे पावसाळा लागल्याबरोबर सरदून जातं, ओलसर होतं, बेसन आहे, कणिक आहे, त्या ओलसरपणामुळे खूपदा सोंडे होतात त्याच्यात. ह्या वेदरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्लास्टिकमध्ये राहून जास्त होतात. प्लास्टिकचं वेदरिंग होत असतं, तो हीटला रिस्पॉन्ड करतो. आपल्या साध्या खुर्च्या बघा तुम्ही, प्लास्टिकच्या ज्या असतात बाहेर आपण ठेवतो, की सोपी पडतात साफ करायला, हँडल करायला, त्या पटकन वेदर होतात. तुम्ही नुसती उन्हात ठेवा आणि ते पसरून जातं,
1: बरोबर,
0: खुर्ची पसरते. हे एक साधी साधी उदाहरणं आहेत की प्लास्टिकचा इतका पटकन हीटशी संबंध येतो. आणि किचनमध्ये जेव्हा प्लास्टिक असतं, आपण स्टोरेजमध्ये ठेवतो, गरम अन्नाचं तर आपण बोलूयाच नंतर, पण स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच्यामध्ये हवा जात नाही, एरिएशन होत नाही, त्यामुळे आतलं अन्न सुद्धा खराबच असतं. एअर टाईट असणं वेगळं, पण ज्याच्यामध्ये हवाच लागत नाही, आपण मग आधी गव्हाला, तांदळाला, डाळींना ऊन दाखवायचो. कशासाठी? की जो सर्दपणा असतो ठेवल्यामुळे, मग प्लॅस्टिकमध्ये तर जातच नाही ना,
1: बरोबर,
0: पण मग प्लॅस्टिक वेदर होतं, कारण बाहेरून जे टेम्परेचर डिफरन्स त्याला झेलतं प्लॅस्टिक, तर त्याचा आतल्या अन्नावर परिणाम होतो. आणि बाकी जे आपण आता माठ, खूप जणांकडे सध्या मातीचे माठ आहेत किंवा ते असावेतच, पण ज्यांच्याकडे आपण ह्यात कूल केजेस असतात, फ्रीजच्या बाटल्या असतात, तुम्ही बघा काही दिवसांनी त्याला पांढरं पांढरं हे येतं, ते क्षार नसतात, ते प्लास्टिकचं वेदरिंग झालेलं असतं थंडीमुळे.
1: बरं,
0: हे जे धोके आहे, सगळ्यात मोठा धोका कॅन्सर. प्लास्टिकमध्ये कार्सिनोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या प्रूव्ह झालेल्या आहेत. इतकं की टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्व्हे होता, त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लास्टिकचे ट्रेसेस आलेले आहेत.
1: बरं,
0: आता मला खरंच सांगा, आपण असं सरळ तर खात नाही ना की तोंडाने प्लास्टिक खाल्लं, हे कुठून येतं? तर हे जे फूड आहे ना, ज्यात आपण कंटेनर म्हणा ते एक आहे, त्याच्यानंतर इतक्या पेस्टिसाइड्स, इतके फर्टिलायझर्स आहेत की ते भाजी म्हणा, फळं म्हणा, धान्य, त्याला सगळ्याला अडल्ट्रेशन झालेलं आहे मुळातच. आणि दुसरं असं की आपण गरम अन्न आणतो, प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये ठेवतो, एकदा ते गरम असतं मग ते फ्रीजमध्ये आपण पुन्हा ठेवतो, उरलेलं काहीतरी म्हणून भाज्या ठेवतो. ज्या प्लास्टिकमध्ये आपण ठेवतो ते जे डिस्कार्ड करण्याचे यूज अँड थ्रोचे डबे आहेत, तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजही जाऊन बघा, आपल्याकडेशी चळत असते की चल मला वापरेल. पण जे मुळातच डिस्कार्ड करायचे आहे, जे वापरायचेच नाही आहे, कारण कोण तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी अगदी एक भाजी समजा द्यायची, विकत आणलेली भाजी तयार, तर ते कशाला देणार आहेत ना, चांगला 50-60 रुपयाचा डबा घेऊन,
1: किंवा तो डबा अडकेल माझा पुढे त्या व्यक्तीकडे, केव्हा येईल मी, केव्हा आणेल, ही भावना मध्ये येते ना,
0: ती मध्ये येते. त्यामुळे तो अक्षरशः फेकण्यासाठी केलेला डबा आपण घरामध्ये जपून ठेवतो आणि त्यातनं खात राहतो, कधी देत राहतो, ऑफिसमध्ये नेतो, कारण इझी टू कॅरी आहे. पण त्याचे परिणाम इतके खराब होतात की आता गेल्या 30 वर्षांमध्ये कॅन्सर जो जसा फोफावतो आहे, 50% कारण तर प्लॅस्टिक आहे. कारण इतकं प्लॅस्टिकचं एक्सपोजर आपल्या आयुष्यात कधीच नव्हतं, इतकं आपण वापरत नव्हतो. बाहेरून अगदी गरम रस्सा तुम्ही बघाल, हे जे ठेले लागलेले असतात, अशी एक पन्नी असते, त्या पन्नीमध्ये सांबार म्हणा किंवा ती उसळी बिसळी ज्या आणतात, इतकं गरम भरल्यानंतर काहीच रिएक्शन होत नसेल. जे प्लास्टिक एका विशिष्ट ह्याच्यावर जाळल्यानंतर जमा होऊन जातं, गोळा होऊन जातं, तर ते इतक्या टेम्परेचरवर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे 50 डिग्रीच्या वरच त्याचं टेम्परेचर असतं, तर त्याला होणार नाही. म्हणजे 50 डिग्रीवर म्हणतात गवत जळतं, तर आपलं जे काही अन्न असेल आतलं त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा किडनीचे
0: त्रास व्हायला लागलेत. कारण तुम्ही ठीक आहे, आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात, पण आपण हे जे सर्रास खायला लागलोय, मग मला म्हणायचंय की समजा आपण काचेच्या वगैरे घेतल्या, थोडासा कष्ट पडतात, पण ह्यामुळे काय झालंय की आपले व्हायटल ऑर्गन्सला सुद्धा त्रास होतो. अख्ख्या जगाचं

0: ब्लीडिंग कॅन्सर कडे येत आहे, कारण माहितीये
1: आता आपण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे धोके जाणून घेतले आहेत, पण आता आपल्याला आपलं घर प्लास्टिक फ्री करायचं आहे, खास करून किचन प्लास्टिक फ्री करायचं आहे, तर घरापासून सुरुवात करूया ना की कशा पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करू शकतो.
0: मी तर म्हणते की टाळायची नाही, ही आयुष्यात पुन्हा कधीही न वापरायची शपथ घ्यायची वेळ आहे. कारण सर्व्हे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नाही, मी एक उदाहरण देते फक्त की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात, आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारण ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो, म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत चांगल्या.

0: पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारण ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो. म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत, पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे. ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे, कारण आपण म्हणतो ना वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो त्या मातीतनं जे उगवतं त्या हवेतनं आपण जे इनहेल करतो तेच घटक आपल्या पोटात जायला हवे. पण आपण काय करतोय की बारमाही आपल्याला सगळी फळं हवी आहेत, बारमाही सगळ्या भाज्या हव्या आहेत, सीझन्सचं महत्व आपण टाकून दिलेलं आहे. त्या त्या सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो, म्हणूनच पूर्वी या भाज्या नाही यायच्या. आपण कोबीसाठी वाट पाहायचो थंडीची, आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहतो, है ना, सोले जे म्हणजे काय म्हणतात ते चणे, हा हे सगळं जानेवारी मध्ये यायचं. तर ही वाट पाहणं फार जरुरी आहे आपल्या शरीराला डिटॉक्स करायचं ते नॅचरली. आता काय होतंय, आपण इतकं अवेलेबल करून घेतलं मग ते स्टोअर करतो, त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करतोय आपण की ह्या सगळ्या गोष्टी बरं, ते बनवण्यासाठी तुमची जमीन तर तयार नाही, मग आपण पेस्टिसाइड्स मग आपण त्याला इंजेक्ट करतो. आता तर फळं पिकवल्या जातात कार्बाइडनी, हे सगळे इन्व्हिटेशन आहेत कॅन्सरला. त्यामुळे घरात नजर करायचं तर सगळ्यात पहिले एक तर प्लास्टिक पूर्णपणे डिस्कार्ड करून टाकायचं, दुसरं ठरवून घ्यायचं की ज्या सीझनच्या ज्या भाज्या आहे, जी फळं आहे, जी सुबत्ता आहे ना निसर्गाची, ती आपल्याला त्यांनी त्या त्या सीझनमध्ये दिलेली आहे ती घ्यायची. खूप सोप्या सोप्या उपायाने आपण किचन प्लास्टिक फ्री करू शकतो, कारण ज्या भाज्या ज्या सीझनला येतात ना ऑर्गॅनिक जैविक, तर त्यांना तुम्हाला खूप सांभाळायची गरज नसते. दोन दोन दिवसांनी आपण बाजार करू शकतो. किचनमध्ये प्लास्टिक नसेल तर काय असेल, आता इतकं अवेलेबल आहे. काच आहे, चिनी माती आहे, माती आहे, स्टील आहे, कास, पितळ, तांब, इतके ऑप्शन्स आहेत. बरं, आपल्याला अजिनोमोटो म्हणा किंवा हे नको आहे, है ना, खायला, तर आपल्याला स्टोरेज आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे, खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे, पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय आणि तेवढं स्टोअर करायला एक कपाट पुरेसं आहे. त्याचा फायदा असा होतो की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जी आहे ती तुम्हाला जैविकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आवरायचा त्याला वेळ द्यायचा हे कमी, पॉकेट फ्रेंडली राहील, जे दर्शनी आपल्याला दाखवायचं आहे ती क्रॉकरी घेऊ शकतो, मल्टिपल चॉईसेस आहेत, आपलं किचन किती अपडेटेड आहे ते दिसू शकतं. आणि राहिला हा प्रश्न की ट्रान्सपरंट असलं तर दिसतं, तर तुम्ही काच ठेवू शकता, ज्यांच्याकडे मदतनीस असतात ते लोक काचेचं ठेवू शकतात, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तर स्टिकर्स सुद्धा मिळतात, ते तुम्हाला लिहायची गरज नाही, त्या स्टीलच्या डब्यावर आपण लावू शकतो. लाखेची भांडी मिळतात ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चिंच, ज्याला वेदरिंग होतं ना, त्यात पूर्वी आपण लाखेच्या भांड्यांमध्ये ठेवायचो. लाकडी कॉर्कच्या बाटल्या मिळतात, चिनी मातीचे तुम्हाला कंटेनर्स मिळतील ज्याला लाकडी असा कॉर्कनी, दिसायला सुंदर दिसतं, तुम्ही अपडेटेड दिसता. प्लास्टिक पण वर कधीच नव्हतं, आपण क्रूड ऑइल पासून ते करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट करतो आहे, की गंजलेलं नको, रस्ट पण नको होता जायला, म्हणून तेव्हा एक सबस्टिट्यूट निघाला. पण आता असं झालंय की प्लास्टिकला दूर करणं जरुरी आहे, कारण ते क्रूड ऑइल पासून निर्माण झालंय आणि क्रूड ऑइल आपल्या शरीरात जायला नको. आता काचेची झाकणं पण आलेली आहेत तर ते झाकू शकतो.
1: पर्याय बरेच,
0: पर्याय खूप आहेत.
1: आता गृहिणी घर सांभाळते, वर्किंग लेडी आहे, तिला तर खूपच घाई असते, तर अशा स्त्रीने काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत की आता प्लास्टिक ऐवजी मी हे पर्याय वापरते जे माझ्या दैनंदिन जीवनाच्या गतीला कमी नाही करणार, कुठे थांबवणार नाही.
0: जे आपले स्टोरेज आहेत फ्रीज मधल्या, तुम्ही भाज्या फळं आता कॉटनच्या बॅग्स मिळतात आहे, 200 ग्रॅम पासून तर 2 किलो पर्यंतच्या पिशव्या आहेत की ज्याला तुम्ही असं बंद करून फ्रीज मध्ये ठेवू शकता स्टोरेज साठी. फ्रीज मध्ये बॉटल वापरायच्या असतील तर स्टील आहे, तांब आहे, कास आहे, कास फार उत्तम शरीरासाठी, काचेच्या आहेत, तर एवढे फ्रीज साठी आहेत की तुम्ही याच्यात. फ्रीझरमध्ये आपण डाळी ठेवतो, खूपदा पिठं ठेवतो कारण लोड लागतात. स्टीलचे डबे आहेत अवेलेबल मल्टिपल सायझेसचे, ते तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता कारण आता मोठे फ्रीज झालेले आहेत. कारण गृहिणीचा तुम्ही म्हणता तो खरंच हे आहे की आज जी बाई सकाळी 8, 8:30, 9 निघते ती संध्याकाळी 7, 7:30 घरी जाते. तर ह्या खूप सुंदर हे आहेत. नंतर ह्याच ज्या पिशव्या आहेत तुम्ही वन्स

0: मंथ किंवा 15 दिवसात ज्या पिशव्या वापरताय फ्रीजमध्ये त्या तुम्ही धुवू शकता, धुवून तुम्ही त्या वापरून. इव्हन किराण्यासाठी आम्ही तर म्हणतो की किराण्यातनं पण प्लास्टिकच येतं ना. आजकाल सुपर शॉपीमध्ये जातो तर अशा पण सुपर शॉपीज आहेत काही की आपण शोधावे, नाही तर ऑन कॉल आपल्याला घरी किराणा आणून मिळतो. माझ्याकडे असे होते लोक की जे घरी आणून द्यायचे, आता तर आम्हीच इतवारीत जाऊन म्हणा किंवा कुठून आणतो, आपल्या पिशव्या घेऊन जातो 200 ग्रॅम ते वर, किंवा आपल्याला 100 ग्रॅम हवं असेल तरी आपण 200 ग्रॅमच्या पिशवीमध्ये नेतो. उद्या जाऊन जर हवंय लोकांना तर आपण तशी डिमांड करू शकतो की आम्हाला 100 ग्रॅम मावेल एवढ्या सुद्धा पोटल्या करून द्या कॉटनच्या.
1: बरोबर,
0: होतं हे या आहेत. आणि किचन जर आवरलेलं असेल ना, कारण आता हळूहळू घर पण छोटं होत आहे ना, आपण फ्लॅट्समध्ये येतो आहे, आवरायला सोपं असतं. वरून तुम्ही स्टिकर्स लावा, स्टीलचे वापरा. साफ करायला प्लास्टिकपेक्षा स्टील उत्तम आहे.
1: बरोबर,
0: कारण सांगते की प्लास्टिकमध्ये तुम्ही समजा अन्न नेलं ना तर त्याला कितीतरी दिवस वास असतो. तुम्ही स्टीलचा डबा रोज धुवू शकता, स्टीलमध्ये वास येत नाही, काही राहत नाही, चिकटून राहत नाही. खूपच आपल्याला जर लाईफस्टाईल अजून आपल्याला लॅविश किंवा अपग्रेडेड असावी तर काचेचं ठेवा. आणि इव्हन ज्या कबर्ड्स आहेत आपले, त्या कबर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही कापड ठेवा.
1: हो,
0: कारण कापड हे व्हेंटिलेटिंग असतं, ते आपल्याला महिन्यातनं 2 महिन्यातनं बदलता येतं.
1: एक थोडीशी सवय आपल्यात आणून घ्यायला हवी की सोबत बाहेर निघताना कापडी पिशवी असायला हवी. आणि आज आपण अशाचा विचार केला तर नक्कीच अनेक महिलांना त्यातून रोजगारी मिळेल ना.
0: हो
1: बरं ज्योत्स्ना मॅडम, आजच्या तरुण पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल, किती सजग?
0: 100 मार्क आहे तरुण पिढीला.
1: बरं,
0: एक कॅफे आहे त्यांनी म्हटलंय की ब्रिंग युअर ओन कप, की तुम्ही तुमचा कप आणा. आम्हाला माहिती आहे की आमची मशीन किती पोर करणार आहे कॉफी. इफ यू से 100 ml ती 100 होणार, ते कॅलिब्रेशन आहे मशीनवर. तर मग सो दॅट की वी आर नॉट द वन्स की आम्ही प्लास्टिक प्रमोट करतोय, तर मला ते खूप आवडलं.
1: आणि ज्योत्स्ना मॅडम, जसं आता ही तरुण पिढी आयटी सेक्टरमध्ये काम करणारी आहे, 2 वर्ष एका ठिकाणी नोकरी, पुन्हा पुढचं नवीन अपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, दुसऱ्या सिटीमध्ये ते जातात, एखाद्या रूम मध्ये राहतात, इतकं सामान प्रत्येक वेळी नेणं जमणार नाही.
0: बरोबर,
1: हा एक विचार असतो मनात. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीने आपलं रूम ठेवावी, किचन ठेवावं, जे किचन वापरत असतील,
0: जे बाहेर एकटे राहतात किंवा त्यांना माहिती आहे की दिस इज नॉट परमनंट थिंग, तर त्यांनी मला तरी असं वाटतं की पहिले ना त्यांची एक छोटीशी यादी करावी की मला काय हवंय, मला रोज काय लागणार आहे. जे वर्किंग असतात, जे 12-13 तास बाहेर असतात ना, त्यांच्या किचनमध्ये खूप लिमिटेड गोष्टी असल्या तरी चालतात. तर ज्या खरोखरी रोज लागतात, चहा, साखर, कॉफी, तुमचे स्पून्स म्हणजे कटलरी, तुमच्या 2 प्लेट्स, कारण मला असं वाटतं की त्याच्या वर जर खरंच कोणाला आपण घरी इतकं एंटरटेन करत नाही. सो गेट युअर किचन मिनिमलिस्टिक, पण 100% त्यात प्लास्टिक नको, कारण तुम्ही कुठल्या तरी गोष्टी ना 15-20 दिवसांनी वापरता, कधी कधी वापरतही नाही. तर पाहायचं महिनाभर फक्त एवढं करायचं की एक ड्रिल करायची की आता ह्या तारखेला माझ्याकडे किती वस्तू आहेत आणि मी पुढच्या तारखेला किती वापरणार आहे. 1 महिन्याने जी वस्तू तुम्ही 1 महिन्यानेही वापरली आहे ना, ती वस्तू तुम्हाला लागणार नाही आहे. त्यामुळे कट दॅट शॉर्ट, मिनिमलिस्टिक वे घ्यायचा. प्लास्टिकच्या ऐवजी इतकं सगळं अवेलेबल आहे, आणि ह्या मुलांनी स्मार्ट शॉपिंग करावं, कारण त्यांना याच्यावर अवेलेबल आहे. खूप चांगली एक मेड असते, आपलं माहिती आहे रुटीन, बहुतेक जिमवाले आहेत सगळे. तर स्टीलचे कंटेनर्स मिळतात, म्हणजे वॉटर बॉटल्स, तर त्या घेऊ शकतात ते आपल्या सोबत जायला. फ्रीजमध्ये सुद्धा, कारण क्लिनिंगला सोपं आहे.
1: बरोबर,
0: त्यामुळे स्टीलचा वापरा, काचेचा वापरा, पण थोडं घ्या. किचनमध्ये खूप आणून ठेवलं आहे
1: किंवा
0: खूप किराणा आणून ठेवलेला आहे असं होत नाही, कारण आपण खूप अशा मोठ्या लेअर्ड डिशेस करत नाही की मला सगळेच मसाले हवे. वुडन हे मिळतात मसाला बॉक्सेस, अगदी किचनमध्ये स्वयंपाक करणार असतील तर ते वुडन बॉक्सेस वापरा. सो गो स्मार्ट. आणि ती वस्तू मला डिस्कार्ड करायची नाही आहे अशा हिशोबाने जर घेतली, सो दॅट विल बी अ व्हॅल्यू फॉर मनी.
1: बरोबर,
0: सो गो फॉर इट. ती यादी बनवून आपल्याला जितकं मिनिमलिस्टिक करता येईल तितकं करायचं. कॉटन पडदे वापरा, कॉटनच्याच चादरी वापरा, कारण काय होतं की दिवसभर कोणी नसतं, एसी मध्ये राहतो आपण, है ना, घरात येणं पुन्हा मग चेंज. तर काय होतं की मला यंगस्टर्सच्या लाईफस्टाईल विषयी असं वाटतं की हे ट्रान्झिट मध्ये आहेत, हा इतका मोठा संक्रमण काळ आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे पासून सगळं सगळं आणि सगळं फूड

0: भेसळयुक्त आहे.
1: तर त्या याच्यामध्ये मुलांनी निदान खूप टाईट म्हणजे स्किन हगिंग कपडे नका घालू, ज्याच्यामध्ये टेरिलिन आहे, LENE ज्याच्या मागे लागलेलं आहे ते नका, कारण दॅट इज ऑल प्लास्टिक, ते सगळं केमिकल थ्रेड्स आहेत. ते यू कॅन सर्च, म्हणजे मुलं काय आपण बायकांनी सुद्धा हे सर्च केलं तर दिसेल आहे. आणि त्याचा वेदरिंगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो,
0: बरोबर,
1: एकदम थंड याच्यातनं एकदम गरमीत आल्यानंतर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यांनी हे बाहेर राहणारे जी मुलं मुली आहेत ते आपल्या लाईफस्टाईल सिक्युअर करू शकतील.
0: बरोबर, म्हणजे या बारीक सारीक गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपण आपलं घर, आपलं खास करून किचन प्लास्टिक फ्री करू शकतो आणि पर्यावरण सुद्धा. तर जाता जाता ज्योत्स्नाताई, जैविक जीवनशैली कशी असायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत?
1: किचन आहे ना हे आपलं पॉवर हाऊस आहे हेल्थचं, आणि मला असं वाटतं की घरात तर निघाल्यानंतर मग समाज सुरू होतो, त्यामुळे आपण आपल्या घरात काय मागवतो त्यावर अख्ख्या समाजाचं भवितव्य आणि तद्वतच पृथ्वीचंही वातावरण, पर्यावरण, सगळं सगळं आपण घरात कसे आहोत तसे आपली आपल्या कारण सवयी आपल्या घरात ना. तर हे जे पॉवर हाऊस आहे हे तर सगळ्यात पहिले प्लास्टिकपासून दूर करायला हवं. तर तो मला असं वाटतं की जसं चॅरिटी बिगिन्स ऍट होम सो हेल्थ, आणि डिमांड सप्लाय रेशो असतो इकॉनॉमीचा, जर बायकांनी डिमांडच बंद केली ना प्लास्टिकची तर मला असं वाटतं की प्लास्टिक पूर्ण पृथ्वीवरून नामशेष होण्यात बिलकुल दूर नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्या सुशिक्षित झाल्या आहेत बायका, तर हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं तर उत्तम आहे.
0: आणि तुम्ही छान पर्याय सांगितले आहेत आमच्या मैत्रिणींना, तर नक्कीच आमच्या मैत्रिणी या बाबतीत विचार करतील. स्वयंपाकघरातील छोटासा बदल पर्यावरणाच्या भविष्यासाठी मोठी पाऊलवाट ठरू शकतो. प्रत्येक गृहिणीने जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर नक्कीच हा बदल दिसून येईल. तर ज्योत्स्ना पंडित आपण इथे आलात आणि प्लास्टिक फ्री किचन, प्लास्टिक फ्री घर कसं राहील याविषयी छान माहिती दिली. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मला हेमंत कुमार यांचं ये नयन डरे डरे, जैविक जीवनशैलीतलं गाणं आहे.
0: बरं, ऐकूया.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता राखी पाटील या मैत्रिणींनी. मैत्रिणींनो, आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना हे बालकवी यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मैत्रिणींनो, आता मात्र बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, आताचे दिवस हे सणासुदीचे आहेत, तेव्हा हे सारे सण साजरे करताना निसर्गाचा पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही, हानी होणार नाही यासाठी काळजी घ्या. सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला विसरू नका. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

SLV F-17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 वर पोचली असून 4800 पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकं भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11993 जणांची सुटका केली. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली. या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी संबंधित धोक्यांनी गंभीर स्वरूप घेतल्याचं नेपाळच्या प्रतिनिधीगृहाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकातामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा ईडीचा आरोप आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आलेत. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेक युशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरासिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली. 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026च्या मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्हे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा 4था म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिली. हा आदेश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून

0: रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 मधला कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटना दुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटना दुरुस्ती अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटीतून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956 कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 4,000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे दुपारचे 1:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचे वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण आणि सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयं आणि शासकीय संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात झालं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करताना देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. मुख्य शासकीय ध्वजारोहण करून जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राव पवार यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि कलाकारांचा सन्मान होत असल्यामुळे या पुरस्कार ची प्रतिष्ठा सुद्धा उंचावली असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल असं कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास पाटील यावेळी म्हणाले. खरा महाराष्ट्र कळायचा असेल तर मराठीसाठी धाडसानं काहीतरी करावं लागेल असं प्रतिपादन त्यांनी केलं. यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीनं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार नाशिकच्या उत्तम कांबळे यांना देण्यात आला. याशिवाय राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार संहिता राजन, विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर, कलागौरव गौरव पुरस्कार, तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार, नाट्य सेवा पुरस्कार सचिन शिंदे, समाज प्रबोधन पुरस्कार

मराठी साहित्य परिषद या संस्थेला जिल्हा साहित्य पुरस्कार निवृत्ती जोरी आणि डॉ विखे पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार संजय गोरडे यांना सन्मानित करण्यात आला. या साहित्य पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळालं असून समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो हे या पुरस्कारानं दाखवून दिल्याचं जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितलं. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी जलसंधारण आणि सिंचन विकासाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना

आणि सिंचन विकासाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमाअंतर्गत प्रवरा नदीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 150 कोटी रुपये, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या मजबूतीकरणासाठी 110 कोटी आणि गोदावरी धरण समूहातील कालव्यांसाठी 314 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपये, कुकडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 449 कोटी रुपये, कुकडी डाव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 47 कोटी तर उजव्या कालव्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं श्रुती संगीत निकेतन या संस्थेच्या सहकार्यानं 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी येथील संगीत नाट्य सादरकर्त्या संस्थांनी सहभाग घेतला. शासनाच्या वतीनं होत असलेल्या महोत्सवाचं हे 3रं वर्ष असून यंदा हा मान अहिल्यानगरला मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य, व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेनं एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीनं गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करत जिल्ह्यातील विविध विकास कामं, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. समिती प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात समितीनं विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना दिल्या. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील 1000 नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिथे रेल्वेचं काम थांबलं तिथूनच सुरू करा असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केलं आहे. त्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथं सुद्धा नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेच्या मार्गानं आंदोलन झालं. तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रामध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक भागीदार बनवतात, असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकासगाथा जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली, असा आरोप ईडीने केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाली नंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीने अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री पियुष अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दुरुस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीरखेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावीत, तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5-9 दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 100 जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV-F17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5000

330 प्रति क्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400 ते 450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढायची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतल्या संदर्भ रुग्णालयातल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हलगर्जी केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका रुग्णाला मुदत संपलेली सलाईन दिल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे होता. त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगाने जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः खाऊन तपासणी केली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

कुली नंबर 1 फिल्म का ये गाना।

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. काय मग मित्रांनो, कसं चाललंय आयुष्य? धावपळ की निवांत? तुमचं कसंही सुरू असलं तरी एका गोष्टीला वेळ द्यायचा विसरू नका. अहो, म्हणजे गणेशोत्सव. बघा, आपण कितीही बिझी असलो तरी गणपती बाप्पा आपोआप आपल्याकडून वेळ काढून घेतोच. सुरुवातीचा गणेशोत्सव आठवतोय? म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षाआधी गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर. त्या काळात बाप्पाचं जंगी 10 दिवसां पहिले स्वागत न होता मनोभावे जमेल त्या वस्तूंनी सजावट सुरू व्हायची. मंडप उभारण्यापासून ते रोषणाई पर्यंत सर्व कामे लहान मुले आणि मोठे मिळून करायचे. वर्गणी गोळा करणं, पावती पुस्तक सांभाळणं आणि एकत्र येऊन गप्पा मारणं, खरंच काय गंमत असायची ना त्यावेळी. त्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत असला तरी पवित्र सणामुळे निसर्गाला धक्का न लागता दरवर्षी त्याच जोमाने गणेशोत्सव साजरा व्हायचा. मात्र आज वेगवेगळ्या मंडपांमध्ये आमचं मंडळ कसं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू याची स्पर्धा लागलेली असते. आणि हो, नैसर्गिक हानी तर आहेच. कुठे कागद, माती, बांबू, नैसर्गिक रंग आणि कुठे आजच्या कृत्रिम सजावटीच्या प्लास्टिकच्या वस्तू. बघा मित्रांनो, हे देखावे 10 दिवस फार आकर्षण वाटतात. ते नक्कीच डोळे डिपणारही असतात. मात्र खरी समस्या निर्माण होते ती 10 दिवसांनंतर. कारण मग या सगळ्या शोभेच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं अत्यंत कठीण होऊन बसतं. त्यामुळे आपण जितक्या साधेपणाने निसर्गाला हातभार लावूनच जे शक्य आहे त्यात आपण नक्कीच करू शकतो. मात्र मला सांगा मित्रांनो, गणपती बाप्पा कधी आपल्याला म्हणतो का की माझी सजावट करा किंवा आणखी काही? शेवटी मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना हीच गणरायाला पुरेशी असते. बघा, वेळेनुसार काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या, भावना मात्र अजूनही त्याच आहेत. आपण धन्यवाद म्हणू शकतो त्या लोकमान्य टिळकांना ज्यांनी ही नवीन सुरुवात करून ती संस्कृती आपल्यात रुजवली आणि आज आपण अभिमानाने त्या संस्कृतीचे पालनकर्ते म्हणून समाजात वावरतो. शेवटी बघा मित्रांनो, वेळेनुसार सण उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली, मात्र आता अधिक काळजी घेऊन त्याची श्रद्धा आणि आदर आजच्या धावपळीच्या पिढीतही कायम आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात वेद विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण संपला शेळमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
0: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एखादं शांत स्तब्ध एकाच ठिकाणी थांबलेलं असं तळ पाहण्यापेक्षा दगड धुंड्यांतून वाट काढत आवाज करत झरझर वाहणारा आडव्या तिडव्या वाटेनं पुढे सरकणारा असा झरा पाहायला आपल्याला जास्त मजा येते, नाही का? कारण पाण्याच्या त्या स्थिर शांत अवस्थेपेक्षा त्याच्या त्या अस्थिर स्थितीत आपल्याला अधिक सौंदर्य अनुभवायला मिळतं. अगदी अशाच प्रकारे आपल्या जीवन मार्गातही येणारे अडथळे हे त्या प्रवासाचं सौंदर्य अधिक खुलवतच असतं. शांत स्थिर प्रवासापेक्षा अडथळ्यांतून मार्ग काढत पुढे जाण्यात खरा आनंद आणि खरं सौंदर्य लपलेलं असतं, नाही का? चला तर आता वेध घेऊया काही लक्षवेध घडामोडींचा आजच्या वेध विश्वाचा या मालेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव वरिष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांची इराणमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील सद्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती राजनैतिक आणि व्यापारी दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत आणि इराण मधील धोरणात्मक संबंध सुधारण्यासाठी, विशेषतः चाबहार बंदराचा विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरेल. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वरिष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. त्यांनी 822 मतं मिळवत वरिष्ठ वकील अनुपम लाल दास यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. ते पुढील एक वर्षासाठी पदभार सांभाळतील. निवडणुकीत वरिष्ठ वकील राहुल कौशिक उपाध्यक्ष, प्रज्ञा बघेल सचिव, मनीष दुबे संयुक्त सचिव आणि दीपक कमल कोषाध्यक्षपदी निवडून आलेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO 26 ऑगस्ट 2026 रोजी लडाखच्या लेह जिल्ह्यातील न्योमामुध ड्रॉप झोन येथे स्वदेशी मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टमची उच्च उंचीवरील चाचणी घेतली. ही चाचणी उडी समुद्र सपाटीपासून 22,000 फूट उंचीवरून 15° सेल्सिअस तापमानात घेण्यात आली. मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम हे भारतीय सशस्त्र दलांद्वारे उच्च उंचीवर तैनात करण्यासाठी वापरले जाणारे एक स्वदेशी पॅराशूट प्लॅटफॉर्म आहे. तर भारताचा तरुण बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीमधील नागिकानिझा येथे खेळल्या गेलेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेत विजय मिळवला आहे. तमिळनाडू राज्यातील या 19 वर्षीय ग्रँडमास्टरनं 9 फेऱ्यांनंतर पहिल्या स्थानावर बरोबरी साधल्यानंतर श्रेष्ठ टाय ब्रेक गुणांच्या आधारावर विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीवर शानदार विजय मिळवून विजेतेपद आपल्या नावी केलंय. तर भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानननं गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध तब्बल 6 गुणांची पिछाडी भरून काढत प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूरचं जेतेपद काबीज केलंय. पारंपरिक डावीअंती प्रज्ञानन 3-9 असा पिछाडीवर होता, मात्र जलद आणि अतिजलद डावांतील चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यानं अमेरिकेचा ग्रँडमास्टर कारुआनाचा 14-12 असा पराभव करत ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरण्याचा मान मिळवलाय. मित्रांनो, जीवन यशाचं गुपित कुठल्याही चमत्कारिक सूत्रात नाही, ते आहे साधेपणा, सातत्य, नम्रता, वेळेचा सन्मान, आत्मपरीक्षण आणि लवचिकता या 6 साध्या पण खोल विचारां. या विचारासहच आजच्या वेधविश्वाचा या मालेतून या छानशा गाण्याच्या साथीनं मी संपदा आपली रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आपण ऐकत होतात वेद विश्वासा ही मालिका. आपली मैत्रीण संपदा शेणमारे हिच्या सोबत आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच आहोत, पण याच अन्नाच्या आणि स्वादाच्या दुनियेत स्वतःचं करिअर घडवणं आणि एक यशस्वी उद्योजक होणं कशी कल्पना आहे? आजकाल फूड इंडस्ट्री ही केवळ एक आवड राहिलेली नसून तरुणांसाठी प्रचंड संधी असणारं एक वेगाने वाढणारं क्षेत्र बनलेलं आहे. विशेषत बेकिंग आणि बेकरी प्रोडक्टच्या क्षेत्रात आजच्या तरुणाईला कल्पकता दाखवायला भरपूर वाव आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फूड इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर कसं घडवायचं आणि स्वतःचा बेकरी उद्योग कसा उभारायचा हे समजून घेण्यासाठी कल्नरी जगात स्वतःची बेकरी प्रोडक्ट्स फॅक्टरी यशस्वीरित्या चालवणाऱ्या उद्योजिका कल्पिता काळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, तुमचं युववाणीच्या अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: थँक्यू अंकिता.
1: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की फूड इंडस्ट्री आणि विशेषतः बेकरी प्रोडक्ट्स कडे आपण कशा वळलात?
2: अंकिता, खरं तर माझी सुरुवात ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रातनं झाली. मला या क्षेत्रामध्ये जवळपास 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा मी वेगवेगळ्या उद्योग आणि इथे सगळं काम करून माहिती भरपूर गोळा केली आणि हे डिसाईड नक्की केलं होतं की जेव्हा केव्हा स्वतःचा बिझनेस करायचा तो फूड इंडस्ट्रीमध्येच करायचा.
1: अच्छा.
2: हे तेव्हाच डिसाईड झालं होतं. सो 2019 जेव्हा मी माझा जॉब क्विट केला आणि विचार झाला की हे कुठलं क्षेत्र आपण निवडायचं की फूडमधनं कुठलं सेगमेंट घ्यायचं, त्यावेळेला कोविड सुरू होता. तेव्हा जेव्हा आम्ही एक थोडासा डीप रिसर्च आणि स्टडी केली तेव्हा लक्षात आलं की नेसेसिटी किंवा डेली नीड्स प्रोडक्ट जे आहे याची इंडस्ट्री बिलकुलच बंद नव्हती. सो मग हे त्यावेळेला डिसाईड झालं की आपल्याला बेकरी इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं आहे आणि त्यानुसार मग आम्ही पुढे त्याच्यात कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं, हे तेव्हा 2019 आमचं फाउंडेशन सुरू झालं.
1: अच्छा. आता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच गोष्टींचा तुम्ही विचार केला, बऱ्याच कुठल्या क्षेत्रात किंवा कुठली फूड इंडस्ट्री तुम्ही चॉईस करायची, तर तसं आजच्या जर तरुण पिढीला प्रश्न जर पडला की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे, तर असे किती टाईप्स आहेत?
2: असे खूप आहेत. जसं कॅटरिंग इंडस्ट्री पण ते करू शकतात, त्याच्यानंतर बेकरी जे मी एक सांगितलं ते आहे, पॅकेज्ड फूड आहे, त्याच्यानंतर आपण घरनं क्लाउड किचन सुरू करू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे, म्हणजे नॉट ओनली कुकिंग पण तुम्ही सप्लाय चेनमध्ये जाऊ शकता, त्याचे डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता. असे खूप सारे तिथे एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे त्याला कुकिंग आवडत नसेल पण रॉ मटेरियल आहे, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे, न्यूट्रिशनलिस्ट म्हणून आहे, असा एक खूप मोठा वास्ट स्कोप आहे या फूड इंडस्ट्रीसाठी. आणि फूड इंडस्ट्रीला मरण नाही, ही ग्रो होणारच होणार आहे.
1: नक्की नक्की, कारण महत्वाचाच तो विषय आहे अन्न, अन्न वस्त्र निवारामधनं अन्न आहे. तर मला असं विचारायला आवडेल, बेकरी प्रोडक्ट जसं तुमची फॅक्टरी आहे, पण कुठल्याही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कुठल्या विशेष

0: शिक्षणाची आवश्यकता असते का?
1: हो, प्रत्येक शिक्षण म्हणजे घेतलंच पाहिजे, त्याचं आपल्याला एज्युकेशनल नॉलेजचं असणं मस्टच आहे. त्याच्यासाठी आपण हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो. ऑनलाईन खूप कोर्सेस निघाले आहे आजकाल छोटे छोटे, ते पण तुम्ही करू शकता. छिंदवाड्याला पण एक ITC खूप सुंदर कलनरीचं सेंटर होतं, आता सुरू आहे की नाही मला नक्की माहिती नाही आहे, पण तिथे असं होतं की 6-6 महिने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CSR ऍक्टिव्हिटी होती ती टाटाची, त्याच्या अंडर तिथे मुलांना ट्रेनिंग दिल्या जायचे. मग त्यांच्यात डेव्हलप केलं जायचं की इंडियन कुझिन घेतात ते, रशियन कुझिन घेतात, एशियन कुझिन घेतात, बेकरी घेतात, असं सगळं त्यांना तिथे प्रॉपर ट्रेनिंग दिलं जायचं. आणि एंड टू एंड म्हणजे परचेसिंग पासून डिस्पोजल जे काही करायचं आहे तिथपर्यंतचं पूर्ण ट्रेनिंग त्याच्यात मिळायचं. याच्यात तुम्ही अजून स्कोप जर पाहिला तर न्यूट्रिशनलिस्ट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे नुसतं खाणंच नाही किंवा बनवणंच नाही तर न्यूट्रिशन वाईज पण आपण काय करू शकतो याचे न्यूट्रिशनलिस्टचे कोर्सेस पण खूप सुंदर सुंदर आहेत ज्यांना इंटरेस्ट असेल. डायटिशियनचं पण करू शकतो आपण.

0: अजून स्कोप जर पाहिला तर न्यूट्रिशनलिस्ट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे नुसतं खाणंच नाही किंवा बनवणंच नाही तर न्यूट्रिशन वाईज पण आपण काय करू शकतो याचे न्यूट्रिशनलिस्टचे कोर्सेस पण खूप सुंदर सुंदर आहेत ज्यांना इंटरेस्ट असेल. डायटिशियनचं पण करू शकतो आपण. जसं मी फूड सप्लाय चेन म्हटलं हे तर सगळ्यात मोस्ट डिमांडिंग आहे सध्या. म्हणजे तुम्ही एक सुपर शॉपी सारखं सुरू करून तिथे सगळे ब्रँड्स डिस्प्लेला ठेवून हे तुम्ही होलसेल रिटेल इथे सगळीकडे जाऊ शकता.
1: नक्कीच. पण आजकाल आपण जी यूथ जनरेशन बघतो आहे हे लोक जॉब करणारे तर आहेतच काही पण जास्त प्रमाण आता बिझनेसकडे वळणाऱ्यांचं वाढलेलं आहे. तर कोणत्याही युथला म्हणजे एखाद्या तरुणाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बेसिक स्टेप्स असल्या पाहिजेत?
0: बेसिक स्टेप्स म्हणजे सगळ्यात मेन की त्याला हे कळलं पाहिजे की पुढच्या 6 महिन्याचं वर्किंग कॅपिटल माझ्याजवळ राहील तरच मी तो बिझनेस सुरू करू शकेल. सगळ्यात मेन पॉईंट हा असतो. त्याच्यासाठी फंडिंग तो कुठून पण गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, बँकेकडनं असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तिथे गेलं की त्यांना दाखवलं काही तुमच्याकडे त्यांना पोटेन्शियल दिसलं तर खूप सगळे लोक तुम्हाला सपोर्ट पण करतात या गोष्टीसाठी. बँकेमध्ये पण आहेत, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्कीम्स आहेत. त्याच्यात लेडीज लोकांना तर खूप साऱ्या सबसिडी आहेत. म्हणजे 35% to 70% सबसिडीज पण मिळतात त्यांना. आणि हे सगळं गव्हर्नमेंट व्यवस्थित प्रोव्हाइड करते, कुठे काहीही त्रास होत नाही. म्हणजे मी पण माझा बिझनेस सुरू करताना याच अशा सबसिडीच्या मार्फतच सुरू केला होता. मला 3 वर्ष काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित सबसिडी आली, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही या गव्हर्नमेंट स्कीम्सचा पण यूज करून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. त्याच्यानंतर जे आहे जे मेजर लायसन्सेस लागतात ते सगळे लायसन्सेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रोडक्शनमध्ये तुम्ही करणार असाल तर तुम्हाला FSSAIचं लायसन्स घेणं मस्ट आहे, GST मस्ट आहे, गुमास्ता लागणार असेल तर ते मस्ट आहे, तर उद्यम आधार आता आपल्या इथे कंपल्सरी केलेला आहे ते मस्ट आहे. तर हे सगळे लायसन्सेस असणं पण तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. हे सगळं असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस कधी पण सुरू करू शकता. सेकंडली मॅनपॉवर, तो पण तुम्हाला चांगला स्किल्ड घेणं गरजेचं आहे, तर तो पण तुम्हाला शोधावा लागणार. आणि तिसरं म्हणजे रॉ मटेरियल, ते तुम्ही कुठून परचेस करताय कारण ते पण त्या क्वालिटीचं हवं तरच तुमचं एंड प्रॉडक्ट तसं येणार. तर या सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून आणि सगळ्यात मेन की त्या एरियाचं मार्केट काय आहे ते तुम्हाला काय सांगतं हे सगळं स्टडी करूनच तुम्ही तो बिझनेस सुरू करावा.
1: पण जसं आता तुम्ही म्हटलं की लेडीजसाठी काही स्पेशल स्कीम्स असतात म्हणजे गव्हर्नमेंटने ते सगळं योजना केलेल्या आहेत, पण एखादी जर स्त्री आहे जिला कदाचित याच्यात सगळ्यात आवड आहे, तिला करायचं आहे, बाहेर ती फॅक्टरी तो ओपन नाही करू शकत, ती घरून सुरुवात करू शकते.
0: घरून पण सुरुवात करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरनं तर उलट खूप जास्त सोपं झालेलं आहे आजकाल करणं, कारण क्लाउड किचन हा कन्सेप्टच त्याच्यामुळे आलेला आहे की तुम्ही घरनं सुद्धा या गोष्टीची सुरुवात करू शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग हा एक खूप मोठा टास्क असतो की तो घरनं तुम्हाला बाहेरपर्यंत कसा पोहोचवायचा, तो एक मेजर त्याच्यावर काम करावं लागतं. पब्लिसिटी कशी करायची, नंतर पण सोशल मीडियावरनं त्याचं मार्केटिंग करू शकतो. तर इथून पण ते आपले छोटे छोटे रील्सद्वारे किंवा याच्या थ्रू सोशल मीडिया थ्रू टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतात.
1: पण जर कोणाला जर सुरुवातच करायची आहे तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटच आपण म्हणू ते साधारण किती असायला हवं, म्हणजे किती भांडवलात आपण या गोष्टीची सुरुवात करू शकतो?
0: नाही, हे असं एक्झॅक्ट एक फिगर तर कोणीच सांगू शकणार नाही. हे डिपेंड करतं, जर एक गृहिणी स्वतःच्या घरनं करते तर बेसिक तिच्याकडे केक म्हणा किंवा बेकरी मटेरियल तिच्याकडे ऑलरेडी राहणारच आहे, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अशी काहीच गरज नाही आहे. तिला जस्ट ऑर्डर जनरेट करायचा आहे आणि तो फुलफिल करायचा आहे. तर ही ते ऑन ऑर्डर पण करणार, असं नाही की ती सुरुवातीपासून बनवून ठेवेल आहे किंवा आहे. तर जर घरनंच तुम्हाला सुरू करायचं आहे तर माझ्या मते आजचं जशा भांडवलाची काही खूप गरज नाही आहे. ते मिनिमम टू मिनिमम तुमचं जसं बेस स्ट्रक्चर घरी बनलं असेल त्याच्यातही तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे याच्यासाठी एक ऍडिशनल भांडवल घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू करावं याची अशी काही गरज नसते. त्यांच्या मिनिमम टू मिनिमम जे काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यात पण ते सुरू करू शकतात.
1: पण मला एक सांगा की फूड इंडस्ट्रीमध्ये सध्या जो एक खूप महत्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हायजीन. हायजीन सगळ्यांनी मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे आणि जे काही प्रोडक्ट आपण बनवतो आहे त्याचा दर्जा हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर तुम्ही याविषयी काय सांगाल की कसं ते आपण टिकवून ठेवू शकतो?
0: हायजीनसाठी बघा, पिरियॉडिकली तुम्हाला पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो स्टाफ काम करतो आहे त्याला हँड ग्लव्स, हेड कॅप्स हे सगळं घालणं मस्ट आहे. त्याच्यानंतर त्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे पण खूप मस्ट आहे. म्हणजे FSSAI गाईडलाईन्समध्येच दिलेलं आहे की तुम्हाला दर 6 महिन्यांनंतरचं त्यांचं हेल्थ चेकअपचे सर्टिफिकेट्स मेंटेन करावे लागतात. त्यांचे काही प्रॉपर व्हॅक्सिनेशन सांगितलेले आहे FSSAI, ते पण आपल्याला त्यांचे प्रत्येक वेळेला करून घ्यावे लागतात. आणि हे जर सगळं काही राहिलं तर माझ्या मते सगळ्यात

0: पहिले हा ह्युमन एरर जो असतो हेल्थसाठी तो तिथे एलिमिनेट होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायजीनमध्ये पाळणं मस्ट आहे आणि ते करायलाच हवं. कारण हे जे बेकरी प्रॉडक्ट्स जर मी स्पेसिफिकली म्हटलं ना, तर याची रेंज कशी असते की लहान मुलांपासून एक एजेड पर्सन हे सगळेच खाणारे असतात याच्यामध्ये. हायजीन हे सगळ्यांनी मेंटेन ठेवलंच पाहिजे. हायजीन या विषयावाईज कोणी एक्सपेक्ट पण नाही केलं पाहिजे आणि एक्सेप्ट पण नाही केलं पाहिजे.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन कला किंवा नवनवीन रेसिपीज शिकल्या पाहिजे का?
0: हो, त्या तर शिकल्याच पाहिजे. ट्रेडिशनल याला तर कोणी धक्का देऊ शकतच नाही, कारण टोस्ट ब्रेड हे आपण म्हटलं तरी लोक खाणार आहेतच आणि खातातही आहे. आता असं असतं की मिलेट्स हे सगळं आता ट्रेंडिंगमध्ये येत आहे, या येतील पण आणि त्यांच्याकडे गेलं पण पाहिजे आपण. पण त्याच्यासाठी त्याचे कॉम्बिनेशन समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं फूडचं जे केमिस्ट्री असते ती पण समजणं खूप गरजेचं आहे की कोणतं कशासोबत नीट जातं, कशाने कडवट टेस्ट येते, कशाची कुठली रिॲक्शन तर नाही होणार, तर ही पण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पण हो, नक्कीच आता ट्रेंड चेंज होतो आहे. लोक मैदा सोडून मिलेट्स किंवा आटा बिस्किट्स आटा ब्रेड याच्याकडे जातात आहे, पण ते पण कॉन्शियसलीच गेलं पाहिजे. कुठलंही मिळतं आहे म्हणून न जाता चेक करायला पाहिजे की तुम्ही जे आटा ब्रेड घेत आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट आटा आहे, किती पर्सेंट मैदा आहे, कलर तर नाही टाकलाय. तर या सगळ्या गोष्टी घेताना तुम्ही विचार करूनच घेतला पाहिजे. जस्ट मिलेट्स लिहिलं आहे असं नाही राहत. मिलेट्समध्ये कोणते मिलेट्स घेतलेले आहेत, कसं आहे, त्याचं आलेलं कुठून आहे ते मिलेट्स, हे सगळं चेक करून जर घेतलं तर जास्त बरं राहील.
1: म्हणजे कुठल्याही गोष्टीत अभ्यास हा तितकाच महत्वाचा आहे, बनवणाऱ्याचा पण आणि
0: वापरणाऱ्याचा पण. आणि आता तर वापरणाऱ्यांचा जास्त असावा असं मला वाटतं.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात आणि तुमची स्वतःची फॅक्टरी तुम्ही उभारली तेव्हा काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही आता तरुणांना काय सांगाल की हे चॅलेंजेस फेस करावेच लागतात?
0: चॅलेंजेस तर खूप असतात प्रत्येकच इंडस्ट्रीत, नॉट ओनली फूड इंडस्ट्री पण प्रत्येकच इंडस्ट्रीत चॅलेंजेस खूप असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःचा अभ्यास पक्का असल्याशिवाय या इंडस्ट्रीत उतरू नये. दुसरी गोष्ट, जे काही करताय ते समजून करा, कोणाच्या भरोश्यावर करू नका की यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिलाय तर चल मी असाच पाठवून देतो, कोणी सांगितलंय या बँकेत जातो तर मी असंच करतो, कोणी सांगितलंय की इथे मटेरियल चांगलं मिळतं इथून घे, हा असा कोणावरही विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहावी, चेक करून पाहावी आणि नंतरच पुढे जावं. त्या एरियाचा R&D हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. R&D करून त्या एरियाचा स्टडी केल्याशिवाय तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट किंवा त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं पॅकेजिंग करून त्याला लॉन्च करू नका. ही स्टडी पूर्ण करा, त्याच्यानंतरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये उतरा.
1: पण आजकालचा जो ग्राहक आहे तो फारच हेल्दी खाणारा म्हणा किंवा शुगर फ्रीच हवं आहे किंवा मैदा तर नकोय जसं आपण म्हटलंच किंवा ग्लुटेन फ्री वगैरे असं सगळं म्हणतात, तर या सगळ्यात तुम्ही कसं म्हणजे कसं काम करता?
0: हा आहे वर्ग, असा नाही आहे की असा वर्ग नाही आहे, पण तो एक खूप लिमिटेड वर्ग आहे. अजूनही ट्रॅडिशनल बेकरी खाणारे ट्रॅडिशनल बेकरी आयटम्स खाणारे लोकच खूप जास्त आहेत. म्हणजे असं नाकारता येणार नाही आपल्याला की तरुणाई पण हा ट्रॅडिशनल बेकरी वर्गच खाणारा जास्त आहे. कमी जे खूप जिममध्ये जाणारे आहेत किंवा जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांचाच आजकाल कल खूप जास्त चाललेला आहे. पण मिलेट्स न घेता जर आपण जसं मी आत्ता सांगितलं की व्हीटचे बिस्किट आहे, इन्स्टेड ऑफ मार्जरीन प्युअर घी हे यूज करून पण आपण करू शकतो, तर असे पण सबस्टिट्यूट्स आपण काढू शकतो त्याच्यामध्ये. प्रोटीन बार्स आहेत जे बाहेर प्रोटीन बार्स मिळतात ते आपण पण बनवू शकतो बेकरीमध्ये आणि ते हेल्दी आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. रिसेंटमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे की शतावरीचा अर्क झाला, ब्राह्मीचा अर्क झाला, हे सगळे काही टाकून आपण चॉकलेट्स किंवा कुकीज बनवायचा प्रयत्न करतोय. त्याचं अजून लॅब टेस्टिंग वगैरे व्हायचं आहे, पण आपले ट्रायल्स सुरू झालेले आहेत की ते बनतात आहे का खरंच, जी क्वालिटी पाहिजे तशी मिळते आहे का, तर याच्यावर पण आपण काम करतोय. तर हेल्दी ऑप्शन्स कडे डेफिनेटली जाणं आहेच, पण हे ट्रेडिशनल बेकरी आयटम्स पण बंद होणारे नाही आहेत आणि ते हेल्दी आहेत, पण आपण असं रोज कन्झ्युम करतोय असं नाहीये. ब्रेड आपण रोज नाही खात, म्हणजे आपण जर इन जनरल पाहिलं तर टोस्ट खातो, पण टोस्ट तसं पण पाहिलं तर हेल्दी आहे कारण ती छान फर्मेंट होऊन व्यवस्थित प्रोसिजर वाईज बनवलेली असते. तर त्याच्या मागचं प्रोसिजर समजून घेतली आणि कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे कोणतं नाही हे पाहिलं तर माझ्या मते बेकरी आयटम्स हे चांगलेच आहेत खायला.
1: एक महिला उद्योजिका म्हणून तुमचा काही वेगळा अनुभव आहे का? म्हणजे असे तर खूप बिझनेस मेन्स आहेत, बिझनेस वुमन्स आहे, पण एक प्रॉपर म्हणजे बिझनेस वुमन असा तुमचा काही वेगळा अनुभव आलाय का तुम्हाला?
0: वेगळे अनुभव खूप येतात, कारण जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते

0: प्रॉडक्ट नेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक डाऊटफुल नजरेने पाहिलंच जातं की ही खरंच करू शकणार आहे का. मग तिथे तो जरा जी नजर येते ना ती जरा थोडस डिमोटिवेटिंग असते. हा तिथे थोडा कॉन्फिडन्स आपला कमी होतो. पण तिथेच खरं चॅलेंज आहे की तेच सगळ्यांना आपण नाकारून समोर गेलं आणि प्रूफ करणं, त्याच्यात मजा वेगळी आहे.
1: पण ज्या तरुणांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्याकडे कुठले महत्वाचे स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता फक्त फूड कुकिंग येतं हे इतकं सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक क्वालिटी माइंडसेट हवं, एक क्रिएटिव्ह डिसिप्लिन हवं स्वतःमध्ये, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे, टीम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, कस्टमर्सशी बोलता आलं पाहिजे, कस्टमर्सला नीट सर्व्हिस देता आली पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचं निवारण करता आलं पाहिजे, बेस्ट कम्युनिकेशन स्किल हवी, आणि सोबतच नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात आहेत त्याचं प्रॉपर तुम्हाला नॉलेज टाइम टू टाइम स्वतःला अपडेट करता आलं पाहिजे. या बेसिक स्किल असल्या तर तुम्ही तर बेकरी इंडस्ट्री बिलकुल गाजवू शकता.
1: आता जाता आमच्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: बेकरी इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्री खूप स्कोप आहे सध्या. तुम्ही जिथे हात टाकाल तिथे सोनं करू शकाल. त्याच्यासाठी मोठी स्वप्न पहा, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी सातत्याने पुढे जा.
1: क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खरं तर आवडीचं रुपांतर व्यवसायात कसं करायचं आणि त्यात यश कसं मिळवायचं याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही तुमच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
1: मित्रांनो, जर तुमच्याही कडे स्वाद, नवनिर्मिती आणि मेहनतीची आवड असेल तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: कार्य महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र महाप्रसाद इफ्तारी लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल फळं सुकामेवा पनीर खवा मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मांस पाणी आणि बर्फ खाद्यतेल फळं सुकामेवा अन्नपदार्थ वाटप बेकऱ्या ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनीमर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि 4 टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते. मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेजर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा बीम्स आणि लेजर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी CSMTहून निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 CSMTला पोहोचणार आहे. ही गाडी दादर ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली वळीवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकुनीपासून

0: गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3,200 फेऱ्या होत आहेत. त्यांची संख्या 2030 पर्यंत 3,500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत, त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त करण्यात येतील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
1: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10,00,000 रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1,00,000 रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा इथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स अॅप संकल्पनेला देशात 3रा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या अॅपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या अॅपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या अॅपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्पा पार पडल्यावर नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यात अनेकांच्या नावाचा समावेश झालाय, तर काहींचा समावेश होऊ शकलेला नाही. आणि याच पार्श्वभूमीवर ही प्रारूप मतदार यादी, नवमतदारांची नोंदणी, मतदार तपशिलातल्या दुरुस्त्या आणि त्यासंबंधीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्ही सगळेच उत्सुक आहात. आणि त्यासाठीच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार.
0: सर, राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्प्यानंतर नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली. यात अनेकांची नावं आहेत, काही जणांची नावं नाही आहेत. त्यासोबतच मतदार केंद्रांच्या संख्येत देखील बदल झालाय. आकडेवारीच्या संदर्भात हे सगळे तपशील आपल्या श्रोत्यांना या मुलाखतीच्या सुरुवातीला कसे समजावून सांगाल?
1: विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी मतदार यादीमध्ये 9,78,00,000 मतदार होते. पुनरीक्षणाच्या पहिला टप्पा पार पडल्यानंतर त्यांची संख्या 7,71,00,000 झालेली आहे. म्हणजे 2,06,00,000 मतदारांचे नाव कमी झालेले आहेत. त्यांचे कारण विस्तृत मी सांगतो. दुसरा प्रश्न आहे की मतदान केंद्र पुनरीक्षणापूर्वी 1,02,53 मतदान केंद्र होते, ते आता 1,02,16 झालेले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्र कमी होऊन त्यांच्यामध्ये शिल्लक असलेले मतदार त्या ठिकाणी बाजूमध्ये असलेले मतदान केंद्रामध्ये समावेश झालेले आहेत. म्हणजे 300 कमी मतदारसंख्या असेल तर दुसऱ्यामध्ये समावेश झालेला आहे. तसेच त्या मतदान केंद्रामध्ये 1,300 जास्त मतदार होते, त्या ठिकाणी जास्त असलेले मतदारसाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. हे दोन कारणामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र वाढलेलं आहे, काही ठिकाणी मतदान केंद्र कमी झाले. हे सर्व होऊन आत्ता सध्या 1,02,16 मतदान केंद्र आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे.
0: सर, प्रारूप यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदारांच्या मनात प्रश्न आहेत की या यादीत नेमका कोणाचा समावेश होऊ शकलेला नाही आहे, त्यामागची कारणं काय आहेत, पुन्हा त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे की नाही, आणि मतदार यादीत येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याबाबत आपल्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: 2,00,000 मतदारांचे नाव वगळलेले आहे, त्यांच्यामध्ये 17,00,000 मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्यामुळे एक ठिकाणी त्यांचे नाव वगळलेले आहे. म्हणजे थोडक्यात 17,00,000 नाव वगळले असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचे नाव राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी आहेतच. या वितरित 34,00,000 मतदार मयत झालेले असा नोंद आहे. म्हणजे थोडक्यात 2,00,000 50,00,000 मतदार आता नवीन अर्ज करण्यासाठी पात्र नाही किंवा उपलब्ध नाही आहे. आता 1,50,000 लोक आहेत ते ॲबसेंट आणि शिफ्टेड, गैरहजर किंवा स्थलांतरित झालेले या कारणामुळे वगळलेले आहेत. यांच्यामध्ये काही लोक स्थलांतरित झालेले आहेत परंतु आता कुठे त्यांच्या पत्त्यामध्ये उपलब्ध नाही म्हणून वगळलेले आहेत. नवीन स्थलांतरित झालेले ठिकाणी त्यांनी फॉर्म नंबर 6 भरू शकतात. तसेच गैरहजर होते आता उपलब्ध असेल तर फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात हे गैरहजर किंवा स्थलांतरित कारणामुळे त्यांचे नाव नवीन यादीमध्ये नाही त्यांनी आता पात्र असेल फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी डिक्लेरेशनसुद्धा द्यावं लागेल, ते दिलं तर तपासणी करून त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल.
0: सर, तुम्ही फार सोप्या शब्दात सांगितलं की नावं वगळणं म्हणजे मतदार म्हणून अधिकार नाकारणं असं नाहीये, तर अनेक जण आधीच कुठे ना कुठेतरी मतदार म्हणून नोंदले गेलेले आहेत आणि त्यासोबतच ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यातल्या पात्र मतदारांना अजूनही नाव नोंदणीची संधी आहे आणि ते सुद्धा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलंय. सर, आता या सगळ्याबरोबरच नुकतीच 18 पूर्ण झालेले नवीन मतदार देखील आहेत, त्यांना आता नोंदणी करता येणार आहे का आणि त्यासाठीचं पुढचं नियोजन कसं असणार आहे?
1: नवीन मतदार म्हणजे त्यांचं वय 18 आत्ता पूर्ण झालेले आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 अठरा वय

0: पूर्ण होणार आहेत ते सर्वांनी आता फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात October 2024 पासून त्यांच्यानंतर आजपर्यंत त्यांच्या वय 18 पूर्ण झाले या सर्व युवकांना अर्ज करून मतदार होण्याच्या संधी आहे. यासाठी आम्ही विशेष मोहीमसुद्धा राबवणार आहेत. प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार. कॉलेज प्रशासनामार्फत सुद्धा फॉर्म भरून घेणार आहेत. आमच्या BLO आणि आमच्या अधिकारी तिथेपर्यंत पोहोचणार आहेत. थोडक्यात नवीन मतदार मागच्या 2-3 वर्षांमध्ये युवक 18 वय पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येतील. आपण सर्वांनी यांच्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून द्यावे.
1: सर, या नव्या नोंदणीसोबतच अनेक मतदारांच्या तपशिलातल्या दुरुस्त्याही असतील, नावात झालेले बदल असतील, अनेकांना आपले बदललेले पत्ते देखील अपडेट करायचे असतील, तर त्यांना हे तपशील कसे दुरुस्त करून घेता येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे याविषयी काय सांगाल?
0: मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेले माहितीमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असेल फॉर्म 8 भरू शकतात. त्यांच्यामध्ये आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल, वयामध्ये काही चुकीचं असेल, फोटो बदलायचा असेल, नवीन फोटो घेतला असेल तर, तसेच पत्ता बदललेला असेल तर, किंवा पत्ता बदलताना एक मतदारसंघमधून दुसरा मतदारसंघामध्ये सुद्धा आले असेल तर, कुठल्याही बदलासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागेल. ते 8 भरून देऊ शकतात. त्याच्या चौकशी करून ते माहिती व्यवस्थित अपडेट करण्यात येईल.
1: सर, हे सगळं करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्षात कुठे जावं लागणार आहे का, की त्यांच्यासाठी काही ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत?
0: फॉर्म नंबर 6, 8, 7 कुठलेही फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. आता नवीन मतदार आहे त्यांना ऑनलाईन करण्यासाठी फार इंटरेस्ट असते, डिजिटल लिटरेट असतात, त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ई साईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे, तसा ऑनलाईन करू शकतात. समजा ऑनलाईन करायला काय अडचण येत आहे किंवा कसा करायचं माहिती नसेल तर आपण 2-3 पर्याय उपलब्ध आहे. आपण BLO आपल्या फॉर्म देऊ शकतात. मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ऑफिसर ERO म्हणतो, ग्रामीण भागामध्ये ते प्रांत कार्यालय म्हणतो किंवा तहसील कार्यालय म्हणतो, तिथे आपण आपल्या फॉर्म देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही असा विचार करत आहे की या महिन्यामध्ये विशेष कॅम्प बूथमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत. त्या दिवस आपण कुठेही न जाता फक्त आपण कुठे मतदान करत होते किंवा आता मतदान केंद्र नवीन झालं असेल किंवा सुधारित ठिकाणी बदल झाला असेल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून त्या दिवस संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारीकडे आपण BLO देऊ शकतात. हे सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन करण्यासाठी 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये पहिला आहे की आपल्या वेबसाईटवर आपण फॉर्म नंबर 6 भरू शकतात. या व्यतिरिक्त ECI नेटचा ॲप आहे, त्यांच्यामध्ये भरपूर सुविधा आहे, म्हणजे फॉर्म नंबर 6 पाहू शकतात, आपल्या EPIC डाउनलोड करू शकतात, बदलचे ॲप्लिकेशन करू शकतात, आपले नाव आत्ता सध्या कुठे आहे शोधू शकतात. हे फार उपयोगीचे आहेत. या ECI नेटचा ॲपसुद्धा डाउनलोड करून आपण अर्ज करू शकतात.
1: सर, म्हणजे एकूणच अजूनही या प्रक्रियेतले अनेक टप्पे शिल्लक आहेत असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार आहे. मग अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यात कुणाची नावं असतील कुणाची नसतील आणि मग या यादीचा अर्थ काय असणार आहे?
0: सखोल पुनरीक्षणाचा फक्त पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यांच्यामध्ये आपण घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म ग्रहणपत्र भरून घेतले, ते कोण उपस्थित होते त्यांचे प्रारूप मतदार यादीमध्ये आपण आणलेलं आहे. परंतु एक इंटरिम स्टेजच आहे, पूर्ण झालेले नाही आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये काही चुकीचं असेल काही कारणामुळे, उदाहरण त्यावेळ गैरहजर होते म्हणून नाव त्यांचे नाव नाही आहे, स्थलांतरित नाव म्हणून नाही आहे, ते सर्व करण्यासाठी आपल्याला या एक महिन्यामध्ये September 30 अर्ज करू शकतात आणि October शेवटच्या तारीखपर्यंत आम्ही कुणाच्या नावाचं मॅपिंग झालेले नाही किंवा मॅपिंग झाले त्यांच्यामध्ये काही चुकीच्या माहिती आहे याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याकडून डॉक्युमेंट घेणार आहोत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर November 4 आपल्याला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम यादीमध्ये कुणाचे नाव आहे ते या सखोल पुनरीक्षणासाठी अंतिम असं म्हणण्यात जाईल. परंतु आपल्याला एकसुद्धा सांगायला

0: उद्देश आहे की आपल्याकडे तात्काळ काही मोठा निवडणूक प्रक्रिया नसल्यामुळे अंतिम मतदारयादीचा नंतर सुद्धा आपण ऑनगोईंग अपडेशनमध्ये अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी वार्ड नाव बघता प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नाव नसेल किंवा काही बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 6 किंवा 8 भरावे.
1: सर, मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया किती व्यापक आहे हे तुमच्या उत्तरातून आपल्या श्रोत्यांनाही जाणवत आहे. स्वाभाविकपणे यासाठी तितकंच मोठं मनुष्यबळ लागलं असेल, त्यांची मेहनत देखील आहे, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: फार मोठा मनुष्यबळ या कामासाठी लागलेलं आहे. सुरुवातीला आपल्या 1 लाखपेक्षा जास्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO चं मोठा काम झालेलं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक BLO ला आम्ही मदत करण्यासाठी आणखीन 2 ते 3 लाख मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आता पुढे सुरू होणार आहेत नोटीस इश्यू करून त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. आमच्याकडे उपलब्ध असले 288 आपल्या मतदार नोंदणी अधिकारी वितरित 7,000 अडिशनल ERO च्या नियमणूक केलेल्या आहेत या मोहिमासाठी. त्यांनी सुद्धा काम करणार आहे. या वितरित या वेळामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे, नागपूर आणि राज्यामध्ये असलेले सर्व महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग हे सर्वांचे लोकसुद्धा या वेळावर कामावर लागलेले आहेत. यांच्यामुळे मी असा म्हणू शकतो अंदाजित 5 लाख मनुष्यबळ हे कामावर लागलेले आहेत. हे सर्व आपल्यासाठी कामावर लागले. आता एक टप्पा पार पडले, पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावे, या सर्व मनुष्यबळाला मदत करावे. या मनुष्यबळाला सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी पहिला टप्पा व्यवस्थित पूर्ण केले, दुसरा टप्पासाठी सुद्धा तयारी आहे.
1: सर, एवढी मोठी यंत्रणा या प्रक्रियेसाठी मेहनत घेते आहे, अशा वेळी ती यशस्वी व्हावी म्हणून लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीनं आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करू इच्छिता?
0: या सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे प्रत्येक पात्र नागरिक मतदार यादीमध्ये समाविष्ट व्हावे, कुठलेही अपात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये येऊ नये या उद्देशाने हे पुनरीक्षण आपण राबवत आहोत. प्रत्येक पात्र नागरिक प्रारूप यादीमध्ये तपासावे. आपले नाव नसेल तर कृपया आपल्या फॉर्म भरून नाव समाविष्ट करून घ्यावे. मतदार यादीमध्ये बरोबर माहिती असणे अपेक्षित आहे. वय असो, आपले नाव असो, आपले फोटो असो, आपले मोबाईल नंबर असो, हे सर्व व्यवस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये बदल असेल तर आपण फॉर्म 8 भरून अपडेट करून घ्यावे. विशेष विनंती आहे, नवीन 18 झालेले युव मतदारांना विनंती आहेत, आपण सर्व आपल्या कॉलेजमार्फत किंवा आमच्या BLO मार्फत अर्ज करून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. आपण सर्व पात्र मतदार मतदार यादीमध्ये येणेच आमचं मोठा प्रयत्न आहे. आपण प्रत्येकाने आपले अधिकार आणि कर्तव्य बजावण्यासाठी यादीमध्ये आपले नाव समावून घ्यावे.
1: सर, इतक्या मोठ्या या व्यापक प्रक्रियेबद्दल, आपल्या मतदारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोकृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
9: धन्यवाद मॅडम।
8: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा।
9: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे। ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो।
8: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
9: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतराने वाढतो लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं। त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय। सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरणपूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये। आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो।
8: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
9: येस येस, गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं। आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून

0: जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून त्याला गोकुपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
1: आणि हे तयार कोणी केलं?
0: 2006 मध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालबाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिरगाय गोशाळा सुरू केली आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो.
1: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
0: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिरगायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं एक जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्यानं 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि 1-7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
1: रोज करायचं,
0: रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचं आहे आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोंदपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत. ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी हा गुळाचा वापर केला जातो, कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिवेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो, त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं. असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितलं, हे अहमदाबाद मधील बन्सी गिर गोशाळा यांनी हे कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहे, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो, तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं, तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची पद आता कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे, मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप्प बसणार, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं.

0: म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं, 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1-200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःचं 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असे मल्टिप्लिकेशन जी सायकल आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150-200-180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटर मध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकता.
1: शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चर पासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्यांनी ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1-2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रीप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रीपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंट्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवापावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचंय की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंट्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता.
1: अच्छा,
0: हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलण्याचे वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेला, आपण समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलण्याची वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला. आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरला आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकृपा अमृतचा असंख्य फायदे आहेत.

0: त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि

0: ॲनर्जायझिंग बॅक्टेरिया आहेत. हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते, त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: हा, आता मग असे तुम्हाला बोलता मला सांगितले, एक तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकृपा अमृत कल्चरमधील जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेलं आहे गोकृपा अमृतचा, ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खत वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खत आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीने आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकृपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय, त्यामुळे त्यात रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझे पिकं चांगले येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत आहे. आणि ते गोकृपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधाराबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे एक 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकृपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग गाझियाबाद येत आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ठा ह्या प्रमाणित केलेल्या आहे सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा आहेत प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे, ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीज साठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. ह्या बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये

0: ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात. म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो. अधूनमधून आपण त्याला ठवळतो आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं. त्यामुळे काय होतं, पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे. कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत. पण पीक तर वाढवायचं आहे, पण आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळी आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे दोन मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत बीजामृत परत निमास्त्र त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे अग्निस्त्र आहे दशपर्णी अर्क आहेत हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचं इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गोकृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मान

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: रात्रीचे 8 वाजतायत. आता महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेटवर आपण ऐकणार आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मोबाईल ॲपवर प्रसारित केले जातील.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष्य। महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन। FDA अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार। आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत। भारत आणि बेल्जियमनं पुढच्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं। याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: क्रिटिकल मिनरल्स

0: हमने प्रोसेसिंग और रिसाइकलिंग में सहयोग बढ़ाने का निर्णय लिया है। सेमीकंडक्टर्स में बेल्जियम की एक्सपर्टाइज और भारत का स्केल एक दूसरे के पूरक है। इस दिशा में हम बेल्जियम के आईमेक इंस्टीट्यूट को भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम से जोड़ने के लिए मिलकर काम करेंगे। बेल्जियम की कंपनीज के लिए हमने भारत में इन्वेस्टमेंट फास्ट ट्रैक मैकेनिज्म का गठन किया है। हमने इंडिया बेल्जियम बिजनेस फोरम को एक रेगुलर मैकेनिज्म बनाने का निर्णय लिया है। हम दोनों देशों की फाइनेंशियल फिनटेक और रेगुलेटरी संस्थाओं के बीच तालमेल बढ़ाएंगे और इन सभी पहलों से हम अगले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे।
1: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं। तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली। कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध होत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली। महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे। मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते।
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी, जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा।
1: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले। देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत। उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे। हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते। सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला। या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील। सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो, तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं। यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे। या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे। हे करताना कोणत्याही उपहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट PG 2026ची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला। कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं। मेटा संचालित समाज माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरात

जाहिरातींमुळे भारतात बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. चित्रकूट जिल्ह्यात एक मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले. अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र

0: आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज व्हायब्रंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Again, she was being wary of trying to get that aerial factor into play. Eventually did cross the 25-yard sphere that you're looking forward to. And then...

देखिए इधर, कहिए जो भी चाहिए, कितनी अर्ज है मगर जो है।

श्रोते हो न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. आता ऐकूया हवामान, जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि